बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येकजण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुसं सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन
समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडसं, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

ಮಂಗಲಧ್ವನಿ श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी प्रस्तुती भक्तिसुधा

आता ऐकूया गुरुवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आता ऐकूया श्री दत्त शरणाष्टकम दत्तात्रेय भवशरणम. संगीत आशिष केसकर आणि स्वर अदिती केसकर आणि सहकारी यांचा.

0: आता ऐकूया श्री चंडी कवच. पठण केलं आहे वसुमती फडके, सुलभा फडके आणि जयश्री भट यांनी.
1: अथ चंडी कवचम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, अविघ्नमस्तु. ओम नारायणाय नमः, ओम नरायन नरोत्तमाय नमः, ओम सरस्वती देव्यै नमः, ओम वेदव्यासाय नमः. अस्य श्री चंडी कवचस्य ब्रह्मा ऋषिः अनुष्टुप् छन्दः चामुंडा देवता

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: भक्तीसुधावरून ऐका, रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका, रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज गुरुवार, अश्विन शुद्ध पंचमी, अर्थात 15 ऑक्टोबर 2026.

आजचं नक्षत्र आहे ज्येष्ठा नक्षत्र. आज ललिता पंचमी आहे. पंचरात्रोत्सवाला आज आरंभ होत आहे. बेटकोपरगाव जिल्हा अहिल्यानगर इथल्या श्री जनार्दन स्वामींची आज जयंती आहे. कोल्हापूर इथे आज श्री त्र्यंबोली यात्रा आहे.

आष्टा जिल्हा नांदेड इथे आज श्री सेवादास महाराज यात्रा आहे. ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. भीष्माचार्यांनी आपल्या पित्याच्या सुखाकरता वैयक्तिक सुखाला तिलांजली देऊन मरेपर्यंत ब्रह्मचर्याचं पालन करण्याची प्रतिज्ञा केली. त्यांनी कनक आणि कामिनी या दोन्हीचाही त्याग केला. त्यामुळे प्रसन्न होऊन त्यांच्या वडिलांनी त्यांना इच्छा मृत्यूचं वरदान दिलं. हे सामर्थ्य त्यांना केवळ पित्याची सेवा केल्यामुळेच प्राप्त झालं. श्रीरामचंद्रांनी पित्याच्या आज्ञेचं पालन करण्याकरता राज्य, वैभव, सुख, आराम या सर्वांचा त्याग केला. वाल्मिकी रामायणामध्ये असं वर्णन आढळतं की श्रीरामचंद्रांनी स्वतः असं म्हटलं आहे की पित्याच्या इच्छेखातर, आज्ञेखातर मी विषाचं देखील भक्षण करू शकतो, अग्निकाष्ठात आणि भयानक समुद्रामध्ये देखील प्रवेश करू शकतो, परंतु पित्याची आज्ञा मोडू शकत नाही. वडिलांनी कोणत्याही प्रकारची आज्ञा केली, कोणत्या स्थळी आणि काळी केली, कोणत्या अवस्थेत केली आणि कोणत्या परिस्थितीमध्ये केली इत्यादींचा काहीही विचार न करता ते वनवासात गेल्यामुळे आई वडिलांची आज्ञा पालन करणाऱ्यांसाठी प्रभू श्रीराम आदर्श बनले. श्री गोस्वामी तुलसीदासजींनी म्हटलंय, अनुचित उचित बिचारू तजे जय पालही पितुबईन, ते भाजन सुख सुजसके बसही अमरपती आईन. याचं तात्पर्य असं की प्रत्येक पुत्राने श्रीरामचंद्रांप्रमाणे आपलं आचरण आदर्श बनवायला हवं आणि असा विचार करायला हवा की या परिस्थितीमध्ये जर श्रीराम माझ्या ठिकाणी असते तर त्यांनी कोणत्या प्रकारचं वर्तन केलं असतं. अशा प्रकारचं स्मरण नित्य ठेवून आपली दैनंदिन कर्म करावीत.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

नवदुर्गांमधला पाचवा अवतार आहे स्कंद माता. भगवान स्कंद यांची माता असल्यामुळे तिला स्कंद माता म्हणून ओळखलं जातं. ही देवी चतुर्भुजा आहे आणि एका हातामध्ये कमळ आणि डावीकडच्या वरच्या हाताची वरमुद्रा आहे. ही देवी कमळाच्या आसनावर विराजमान आहे आणि तिचं वाहन सिंह आहे.

आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे विश्वनाथ मोरे यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: संपूर्ण नवरात्रीत भक्तिसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवी रूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तिसुधावरून प्रसारित करत आहोत. देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत. श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्री चंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल. या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा. श्री देवी महात्म्य भक्तिसुधावरून ऐका सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020353130. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम, 15 ऑक्टोबर. लीन माणसाला भगवंत लवकर साधेल. नामस्मरण करायचं ते अभिमान टाकून करत जावं. परमेश्वराला अनन्य शरण जाऊनच त्याचं नाम घेत जावं. पुष्कळ वेळा आपण साधन करू लागलो म्हणजे आपल्याला अभिमान चढू लागतो आणि त्यामुळे साधन व्यर्थ होतं. संताकडे जाताना आपण मनामध्ये काही एक बरोबर घेऊन जाऊ नये किंवा काही नेलंच तर भगवंताचं प्रेम न्यावं. आपण प्रपंचाचं प्रेम आणि अभिमान बरोबर घेऊन जातो आणि मग एकावर एक लिहिलेलं जसं वाचता येत नाही तशी अवस्था होते. एखादी वस्तू आपल्याला हवी असं वाटल्यावर आपण तिच्या प्राप्तीविषयी विचार करू लागतो. म्हणूनच पहिल्याने भगवंत हवा असं आपल्याला वाटलं पाहिजे, त्यानंतर त्याच्या प्राप्तीच्या साधनांचा अभ्यास करायला पाहिजे. हा अभ्यास मनाच्या कष्टाचा आहे. क्रोधाला बाहेर येऊ देण्यापेक्षा क्रोध गिळणं यात जास्त श्रम आहेत. असं करण्यामध्ये आज कष्ट आहेत हे खरं, पण पुढे मात्र सुख आहे हे निश्चित. वागण्यात, बोलण्यात आणि चालण्यात आपण सावधगिरी बाळगावी, नको ते टाळावं. अनन्यतेला पैसा लागत नाही, विद्या लागत नाही, त्याला फक्त आपली अभिमानवृत्ती बाजूला ठेवावी लागते. भगवंताचं होण्यासाठी अंगी लीनता आलीच पाहिजे. लीन माणसाला भगवंत लवकर साधेल. लीनतेमध्ये बाकीचा विसर पडून भगवंत तेवढा शिल्लक राहतो. जो वृत्तीने लहान आहे त्याला भगवंत लवकर वश होतो. मनुष्य मोठा असून लहानासारखा वागला तर ते फार चांगलं असतं. मनाने मात्र आपण बळकट बनलं पाहिजे. आपण स्वतःशी 24 तास उघडा व्यवहार करावा. भगवंताने आपल्याला केव्हाही जरी पाहिलं तरी आपल्याला लाज वाटता कामा नाहीये. आपलं वागणं असं असावं की भगवंताची आस मनामध्ये वाढत जाऊन तिचं पर्यवसान ध्यासामध्ये व्हावं. रात्री जे स्वप्न पडावंसं वाटतं ते दिवसभर करावं. यासाठी आपली वृत्ती नामामध्ये गुंतवून ठेवावी. असावं सर्वात पण नसावं कोणाचं, अशा वृत्तीने जो राहील त्याला लवकर परमार्थ साधेल. देहाच्या उपचारांना जो भूलतो तो भगवंताला अगदी विसरलेला असतो. पण ज्याचं अनुसंधान मजबूत असतं त्याला जगातल्या ऐश्वर्याची किंमत नसते. पैशाची वासना आणि लौकिकाची लालसा माणसाला भगवंतापासून दूर नेतात. त्यांच्या तावडीत सापडता कामा नये. लोकेशणा आणि धनेच्छा या दोन्ही गोष्टींचा संबंध प्रपंचात वावरत असताना येणारच. तो टाळता येणं कठीण आहे. पण ज्याला भगवंताचं प्रेम पाहिजे आहे त्याने त्यांचा गुणधर्म ओळखून त्यांना वापरावं, म्हणजे त्यांच्यापासून उत्पन्न होणारे दोष त्याला बाधणार नाहीत. अभिमानरहित जावे रामाला शरण, त्यानेच राम आपला होईल जाणं. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: श्रोतेहो पारंपरिक रचना ऐकूयात. संगीत आणि स्वर शाहीर साबळे यांचा.

आता ऐकूया संत नरहरी सोनार यांची अभंगरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे रामदास कामत यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: श्रोते हो, पारंपरिक रचना ऐकूया. संगीत आणि स्वर आहे वेसावकर आणि मंडळी.

श्रोते हो ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: देवी सप्तशती पाठासहित देवी आराधनेचा कार्यक्रम देवी महात्म्य भक्तीसुधावरून ऐका संपूर्ण नवरात्रीत 21 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। अक्कलकोट गावाच्या बाहेर श्रीरामाचं सुंदर मंदिर होतं। त्या मंदिरात हरिबाई नावाची एक विधवा ब्राह्मण स्त्री राहत होती। ती श्रीरामाच्या उपासनेत अखंड दंग असायची। रोज संध्याकाळी ती स्वामींच्या दर्शनाला जायची। संतांचे अभंग वाचण्याचा तिला छंद जडला होता। समर्थांच्या दासबोधाची ती नित्य पारायण करायची। देवळात जी कीर्तन प्रवचन होत असत तेवढी ती नेमाने ऐकायची। त्याच देवळात बाबा सबनीस या नावाचे एक गृहस्थ वेदांतावर बोलायचे। त्यांना अहंकाराची तीव्र बाधा झाली होती। कधी कधी लहर लागली तर स्वामी देवळात येऊन बसत। सेवेकरी मंडळी सुद्धा स्वामींबरोबर यायची। स्वामी मंदिरात आले की हरिबाईला खूप आनंद व्हायचा। तिला वाटायचं की प्रभू श्रीरामच प्रत्यक्ष आले आहेत। श्री दत्तावतारी स्वामींनी हरिबाईला श्रीरामाचं प्रत्यक्ष दर्शन सुद्धा घडवलं होतं। एक दिवस काय झालं तर काशीनाथ म्हसवडकर या नावाचे एक वारकरी देवळात आले असताना स्वामींचा विषय निघाला आणि म्हसवडकर बाबा सबनीसांना प्रवचनानंतर म्हणाले, गावातले स्वामी समर्थ हे खरं तर वेडे आहेत। हजारो लोक त्यांच्या मागे का लागले आहेत काही कळत नाही। श्री दत्तावतारी म्हणून स्वतःच स्वतःची प्रसिद्धी करून घेतली आहे। त्यांचे चमत्कार आणि लीला तद्दन खोट्या आहेत। हरिबाईला हे बोलणं अजिबात आवडलं नाही। ती फक्त एवढंच म्हणाली, कारण नसताना तुम्ही स्वामी समर्थांची चेष्टा करीत आहात, परिणाम चांगला होणार नाही। बाबा सबनीस, काशीनाथ म्हसवडकर इत्यादी मंडळी तिच्याकडे तुच्छतेने पाहू लागली। इतक्यात एक काळा भोर लांब सडक सर्प सळसळत आला आणि बाबा सबनीसांना चावला। एकच हलकल्लोळ उडाला, काय करावं ते कळेना। म्हसवडकरांनी बाबा सबनीसांना उचललं आणि डॉक्टरकडे गेले। दवाखाना बंद झाला होता। कोणीतरी त्यांना सांगितलं, स्वामींकडे जा। म्हसवडकरांना लाज वाटली। काही क्षणांपूर्वीच त्यांनी स्वामींची यथेच्छ चेष्टा केली होती, परंतु सर्वांचा आग्रह झाला आणि म्हसवडकर बाबा सबनीसांना घेऊन स्वामींकडे गेले। स्वामी म्हणाले, म्हसवडकर आम्ही ठार वेडे, लोक कशाला मागे लागतात कळत नाही, परंतु तुमच्या पितरांचं काय जातं? तुमचे वारकरी पोशाख आणि कपाळावरचे टिळे विटाळलेले आहेत। स्वामींचं हे बोलणं ऐकून म्हसवडकर घाबरले। त्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला, क्षमा याचना केली, म्हणू लागले, स्वामी आम्ही अनंत अपराध केले आहेत, त्याचं प्रायश्चित्त मिळालं। समर्थांनी बाबा सबनीसांकडे नुसतं पाहिलं। बाबा सबनीस ताडकन उठून उभे राहिले। सर्व विष नष्ट झालं होतं। त्या क्षणापासून ते दोघे स्वामींचे भक्त झाले। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राण प्रिय स्वामी भक्तांनो, परमेश्वराची सत्ता आपल्यावर चालते। त्या परमेश्वरी सत्तेविषयी कधी शंका घेऊ नका, कारण होत्याचं नव्हतं करण्याची ताकद फक्त परमेश्वरापाशीच आहे। अहंकारी माणूस जेव्हा परमेश्वरी सत्तेविषयी शंका निर्माण करतो तेव्हा त्याला जबरदस्त शासन मिळाल्याशिवाय राहत नाही। म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती करतो की फक्त नामात रहा आणि शाश्वत आनंद लुटा।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर शैलेश रानडे आणि सहकारी.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून आता ऐकूया श्री देवी उपासनेचा कार्यक्रम श्री देवी महात्म्य। यामध्ये आपण ऐकणार आहोत प्राकृत सप्तशतीची ओविरूप पोथी श्री देवी महात्म्य। ही पोथी आपण पारायण पद्धतीनुसार इथे ऐकणार आहोत। आजच्या दिवशी दोन अध्याय पठण करायचे आहेत, अध्याय क्रमांक 8 आणि अध्याय क्रमांक 9। सुरुवातीला या अध्यायाचं सार आपण ऐकाल आणि त्यानंतर श्री देवी महात्म्य या पोथीचं पारायण होईल। हे पोथी वाचन केलं आहे भाग्यश्री केसकर यांनी। ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे। प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री देवी महात्म्य अध्याय 8 रक्तबीज राक्षसाचा वध। श्री गणेशाय नमः। सुरथाला मेधा ऋषी सांगत होते की प्राचीन काळी आपल्या शिष्यांना मार्कंडेय महर्षींनी हा कथाभाग सांगितला होता, तसंच शौनकादी ऋषी मुनींना सूत महर्षी तोच पुढील कथाभाग सांगताना म्हणाले, चंड मुंडांच्या वधाच्या त्या युद्धाची ही भयंकर बातमी ऐकून अत्यंत संतापून गेलेल्या त्या शुंभ निशुंभांनी त्यांच्या उदायुध नामक निवडक अशा 86 प्रमुख सरदारांना बोलावलं। देवीशी महायुद्ध करायचं, त्यामुळे आपलं सर्व सैन्य एकत्र जमवा। कंबू, कोटी वीर्य, असुर, धौम्र, कालक, दौर्हद, मौर्व, कालिकेय यांनी आपापल्या सर्व कुलांच्या संपूर्ण सैन्यासह एकत्र यावं आणि युद्धासाठी लगेच निघावं, अशी माझी आज्ञा आहे। अशा प्रकारे एकत्र झालेले ते करोडो राक्षसांचे सैन्य देवीच्या दिशेने युद्धसज्ज होऊन निघालं। असंख्य महावीर राक्षसांना बरोबर घेऊन स्वतः शुंभही युद्धार्थ निघाला। राक्षसांच्या सेनेचा तो महासागर दिसता क्षणी देवीने आपल्या प्रचंड धनुष्याच्या प्रत्यंचेचा टणत्कार केला। त्याच्या मोठ्या आवाजाने सर्व आकाश दुमदुमलं, भूकंप झाला। त्याचवेळी देवीच्या सिंहाने गर्जना केली। त्याच्या प्रचंड मोठ्या कांठळ्या बसतील अशा सिंह गर्जनेच्या वेळीच देवीने आपल्या हातातील मोठी घंटा जोराने वाजवली। या सर्व एकत्रित आवाजामुळे देव देखील भयग्रस्त झाले। त्याच आवाजांमध्ये रणवाद्य आणि राक्षसांच्या ओरडण्याचे आवाज यांचीही भर पडून एकच कल्लोळ अखिल ब्रह्मांडात भरून राहिला। काली, सिंह, देवी, चंडिका यांना वेढा घालून राक्षसांच्या सैन्याचं त्यांच्याशी युद्ध सुरू झालं। परंतु त्याचवेळी ब्रह्मदैवापासून ब्रह्माणी, महेश्वर शंकरापासून माहेश्वरी, कुमार कार्तिकेयापासून कौमारी, वराहरूपी विष्णूपासून वाराही, नरसिंहापासून नारसिंही, प्रत्यक्ष विष्णूपासून वैष्णवी, इंद्रापासून इंद्राणी आदी अनेक देवशक्ती अर्थात देवी तिथे युद्धसज्ज अशाच रूपात अचानक प्रकट झाल्या आणि त्याही राक्षसांशी लढू लागल्या। युद्धाला सुरुवात होण्याआधीच देवीने प्रत्यक्ष शंकरांना आपला दूत म्हणून शुंभाकडे पाठवलं होतं, परंतु शंकरांची शिष्टाई वाया गेली। शुंभाने युद्ध सुरूच केलं। राक्षसांकडून लढणारा रक्तबीज नावाचा जो राक्षस होता, त्याचे रक्ताचे थेंब जमिनीवर पडताच त्या प्रत्येक थेंबातून अनेक राक्षस निर्माण होत होते आणि ते देखील रक्तबीजासारखेच होते। त्यांच्याही रक्तापासून असंख्य राक्षस निर्माण होत असत। त्यामुळे राक्षस सैन्य कमी कमी होण्याऐवजी क्षणाक्षणाला वाढू लागलं। एक वेळ तर अशी आली की सर्व जग असंख्य रक्तबीज राक्षसांनी भरून गेलं। तेव्हा कालीने यावर असा उपाय काढला की तिने रक्तबीज उत्पन्न होता क्षणी त्यांना वरच्या वरच तोंडात टाकून खाऊन टाकायला सुरुवात केली। शेवटी सर्व रक्तबीजांना तिने आणि चामुंडाने खाऊन नष्ट करून टाकलं। ओम श्री देव्यै नमः।

श्री देवी महात्म्य अध्याय 9 निशुंभ राक्षसाचा वध। श्री गणेशाय नमः। मेधाऋषी सुरथ राजाला पुढील कथाभाग सांगू लागले। प्राचीन काळी मार्कंडेय ऋषींनी त्यांच्या शिष्यांना सांगितलेलं देवीचं हे चरित्र शौनकादी ऋषी मुनींना सांगताना सूत महर्षी म्हणाले, रक्तबीजाचा वध झाल्यामुळे अतिशय राग येऊन शुंभ निशुंभ असंख्य नवीन सैनिक घेऊन निघाले। त्यांचं आणि देवीचं त्यावेळी घनघोर युद्ध झालं। ते इतकं भयानक होतं की देव देखील फारच घाबरून गेले। त्यात बाणांचा पाऊसच जणू पडत होता आणि तुटलेली मुंडकी गारांसारखी भासत होती। रक्ताचे जणू पाट वाहत होते आणि त्यामध्ये मृत सैनिक वाहून जात होते। देवीने तिच्या बाणांनी अनेक राक्षस मारले, त्यामुळे फारच मोठा राक्षस संहार झाला। तिच्या सिंहाच्या डोक्यावर निशुंभाने तलवारीने वार केला, पण ती त्याचे तलवार आणि त्याची ढालही देवीने तोडून टाकली। त्याने तिच्यावर शक्ती फेकली, पण देवीने आपल्या सुदर्शन चक्राने ती तोडली। निशुंभाने त्रिशूल फेकला, तो तिने मुठीच्या आघातानेच मोडून पाडला। त्याची गदा तिने त्याच्या त्रिशूलाने फोडून टाकली। त्याचा परशू तिने आपल्या बाणाने मोडून टाकला। शेवटी निशुंभ बेशुद्ध पडला। तोच हातात अनेक शस्त्र घेऊन शुंभाने देवीवर हल्ला केला। देवीने शंख आणि घंटा यांचा भयंकर आवाज केला। त्या आवाजानेच कित्येक राक्षस मेले। शुंभाचं देवीशी घनघोर युद्ध झालं। इतक्यात शुद्धीवर येऊन निशुंभ पुन्हा लढू लागला। त्याच्याशी चंडिका आणि काली लढू लागल्या। तो मायावीपणे लढू लागला होता। शेवटी त्याचं मुंडकं चंडिकेने तलवारीने तोडलं। देवीच्या सहाय्यार्थ प्रकटलेल्या ब्रह्माणी, काली, कौमारी, माहेश्वरी, वैष्णवी, नारसिंही आदी देवींनी तसंच देवीच्या सिंहानेही अनेक राक्षसांचा संहार केला। देवीनेही अनेक राक्षस मारले। त्यातूनही जे वाचले ते पळून गेले। ओम श्री देव्यै नमः।

आता ऐकूया श्री महिषासुरमर्दिनी स्तोत्र ऐगिरी नंदिनी. याचं पठण केलं आहे वसुमती फडके, सुलभा फडके, उज्ज्वला पटवर्धन आणि जयश्री भट यांनी.

श्रोते हो, आत्ताच आपण देवी उपासनेचा श्री देवी महात्म्य हा कार्यक्रम ऐकला. पारायण पद्धतीने आज श्री देवी महात्म्य या पोथीमधल्या अध्याय 8 आणि अध्याय 9 याचं श्रवण केलं. या पोथीचं वाचन केलं होतं भाग्यश्री केसकर यांनी. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 11:45 आणि 5:45 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
1: आता ऐकूया मधुकर ठाकूर यांची गीतरचना, संगीत मधुकर पाठक आणि स्वर विठ्ठल शिंदे.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1 वाजता.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहतो आहोत. आता 93वा श्लोक आहे हा. जगी पाहता देव हा अन्नदाता, तया लागली तत्वता सार चिंता. तयाचे मुखी नाम घेता फुकाचे, मना सांग पारे तुझे कायवेचे. समर्थ थोडं रागावून म्हणत आहे की काय करावं या लोकांना, नुसतं फुकटचं नाव घ्यायचं तर घेता येत नाही, स्मरण करता येत नाही. कुणाचं स्मरण करायचं आहे, त्याचं महत्त्व काय आहे? आपण कुणाचं तरी स्मरण करत बसतो. एका दिवशी नोकर आला नाही तर त्याचाच उद्धार सुरू असतो घरामध्ये. देवाच्या नावाच्या ऐवजी काय मिळतं त्यातून? काही नाही. त्यामुळे काय करायचं आहे आणि काय करायचं नाही आहे हेच कळत नाही आहे. म्हणून इथं समर्थ म्हणत आहेत, जगी पाहता देव हा अन्नदाता. या विश्वामध्ये आपण जर विचार केला तर भगवंत हा अन्नदाता आहे. त्यांनीच सगळं विश्व निर्माण केलं, ही सगळी सृष्टी निर्माण केली. अनेक प्राणी मात्र जन्माला घातले, पण ते जन्माला घातला असताना त्यांची काळजी घेण्याचं कामही तोच करतो. जन्मालाही घालतो, त्यांचं पोषणही करतो, संरक्षणही करतो, सर्वांच्या पाठीमागं तो उभा असतो. असा हा अन्नदाता आहे. आणि तया लागली तत्वता सार चिंता. तर भगवंताला तुमची चिंता आहे, प्रत्येक प्राणीमात्राची त्याला चिंता आहे. जसं आईला 4 मुलं असली, आईला सगळ्यांची चिंता असते. त्यातली काही मुलं आईवर विशेष प्रेम करणारी, तिला मदत करणारी सर्व तऱ्हेची असतात. काही बेफिकीर असतात, काहीच नाही, तरी देखील आईला सगळ्यांची काळजी असते. तसं या ठिकाणी कुठलाही प्राणी मात्र जन्माला घातला तरी त्याला पोटापुरतं अन्न मिळण्याची व्यवस्था भगवंत करत असतो. अगदी कुणी उपाशी फार राहायला असं दिसत नाही. अवांतर गोष्टी आपण फार अपेक्षा धरतो, हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. पण त्यांचं असं म्हणणं आहे, देहधारणेला आवश्यक जे आहे ते सर्व पुरवण्याचं काम भगवंत करतो. आपण बघतो पशुपक्षी प्राणी सगळीकडे फिरत आहेत, त्यांच्या त्यांच्यापुरतं त्यांना मिळतं. ते कसं मिळवायचं तेही त्यांना बुद्धी दिलेली आहे, त्याप्रमाणे करतात. मग माणसाचं नाही का होणार? पण माणूसच आपल्या दुःखाला कारणीभूत होतो. नाहीतर त्यांनी जर नीटपणाने समजून घेतलं आणि जर आपलं जीवन घालायचं ठरवलं तरी अन्न निर्वाहापुरतं जे आहे अन्नवस्त्र ते भगवंत त्याला देतो. म्हणून ते म्हणतायत, तया लागली तत्वता सार चिंता. कारण भगवंत कसा आहे, सर्वज्ञ आहे आणि सर्व शक्तिमान आहे. तो मनातील ते काही करेल. मुकम करोति वाचालम, असं सामर्थ्य भगवंताचं आहे. पण असा सर्व सामर्थ्यवान त्याला धरायचं सोडून आपण कुणाला तरी धरत राहतो. हा मला मदत करेल, तो मला मदत करेल, करायचं सगळ्यांना धरायचं नाही असं नाही. पण लक्षात असं ठेवायचं की सर्वांच्या रूपाने भगवंतच आपल्या सहाय्याला आपल्या मदतीला धावून येत असतो. तर त्याला बरोबर माहिती असतं, बघताना याची बरोबर प्रचिती येत असते. त्यांना काही कुठं अडचण असली, हे असली, कुणाच्याही रूपानं भगवंत येतो आणि त्यांना सहाय्य करतो. त्यामुळे त्यांना आधार भगवंताचा. ते म्हणतात मामाला आधार भगवंताचा. आपण गेलो रस्त्यात कुठं पडलो तर कोण असतं आपल्याजवळ? घरची माणसं असतात, कोण असतं? अशा वेळेला आपल्याला सांभाळायला भगवंतच असतो. तो कुणाच्या तरी रूपाने आपल्याला सहाय्य करत असतो. आपला विश्वास नसतो. भगवंतावर श्रद्धा जेवढी ठेवायला हवी तेवढी आपण ठेवत नाही. ते नेहमी लक्षात ठेवावं, सर्व ठिकाणी भरलेलं आहे, त्याला सगळ्यांची चिंता आहे, तुम्ही हाका मारायची खोटी आहे, पण आधी त्याच्याशी नातं जोडून ठेवायला पाहिजे. तया लागली तत्वता सार चिंता, तयाचे मुखी नाम घेता फुकाचे. पुन्हा इथं देखील ते सांगतात फुकटचं. काही काही शब्दावर समर्थांनी पुन्हा पुन्हा भर दिला आहे, कारण एकदा सांगून कळत नाही, लक्षात राहत नाही. मुलाला एकदा अभ्यास कर म्हटलं करत नाही, माई पुन्हा पुन्हा बाळ अभ्यास कर, बाळा अभ्यास कर, सारखी त्याच्या पाठीमागं असते. की 10 वेळा सांगितल्यानंतर तरी तो करेल असं वाटतं, तसं समर्थाने वाटतं. किती वेळा सांगावं यांना, एकदा सांगितल्यावर कळलं असतं तर एवढं मनाचे श्लोक लिहायचंही कारण पडलं नसतं. एका श्लोकात एका चरणात लक्षात आलं असतं की आपण काय करायचं, पण तसं कळत नाही. असे अनुभव समर्थाने घेतले आणि म्हणून हे पुन्हा पुन्हा लिहित आहेत. म्हणून त्यांनी म्हटलं तयाचे मुखी नाम घेता, अरे तोंडाने त्याचं नाव घ्यायला, फुकटचं आहे. काय होतं, मना सांग पारे तुझे काय वेचे, तुझं काय खर्च होतं आहे ते मनाला म्हणतात. मनालाच बोध करायला लागतो, कारण मनच सगळ्याचा वाप करतो. मने एव कारणम बंध मोक्ष यो हो असं म्हटलं आहे. जीवाच्या बद्धपणाला आणि मुक्तीला कारण मनच आहे. मनच त्याला गुंतवतं त्रिगुणात या विश्वात, आणि तेच मन त्याला बाहेर काढायला समर्थ होतं. जर सद्गुरूंच्या कृपेनं त्यांच्या मार्गदर्शनाखाली साधकाने जर साधना केली, त्या मनाला जर वळवलं, तर तेच मन मुक्तीला उपयोगी पडतं. म्हणून ते या ठिकाणी मनाला म्हणत आहेत, मना सांग पारे तुझे काय वेचे, तुझं काय खर्च होतं. जगी पाहता देव हा अन्नदाता, तया लागली तत्वता सार चिंता, तयाचे मुखी नाम घेता फुकाचे. मुखी ज्ञानेश्वर महाराज तेच म्हणतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, मुखाने तरी म्हणा पहिल्यांदा. पुण्याची गणना कोण करी, आपलं मुख आहे, आपल्याला नाम घेता येत आहे, पण आपण का घेत नाही त्याचं महत्त्व लक्षात येत नाही. मना सांग पारे तुझे काय वेचे. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आता आपण ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे नंदू होनप यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोते हो आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे अनुराधा मराठे यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

संगीतकार राम फाटक यांच्या संगीतरचनेतील संत सेना महाराजांचा अभंग आता ऐकूयात. स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा। फोन नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130। भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो, मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।
0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन। प्रस्तुती भक्तीसुधा।
2: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना। संगीत आहे सुशीला आचार्य यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील गीत. गीत आहे शांता शेळके यांचं आणि संगीत श्रीधर फडके.

श्रोतेहो ऐकूया ना वी कुलकर्णी यांची पदरचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव आणि विनायक बुवा पटवर्धन यांचं, आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

संपूर्ण नवरात्रीत भक्तीसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तीसुधावरून प्रसारित करत आहोत. देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत. श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्रीचंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल. या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा. श्री देवी महात्म्य भक्तीसुधावरून ऐका सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका.

आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे विलास बुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया रमेश अणावकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐकूया उस्ताद बिस्मिल्ला खान यांनी सनईवर वाजवलेला राग वृंदावनी सारंग.

श्रोतेहो, स्वर अर्चना या कार्यक्रमात आत्ताच आपण उस्ताद बिस्मिल्ला खान यांनी सनईवर वाजवलेला राग वृंदावनी सारंग ऐकलात. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया पंडित मल्लिकार्जुन मनसूर यांनी गायलेला राग भीमपलास.

0: स्वर अर्चना या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित मल्लिकार्जुन मनसूर यांनी गायलेला राग भिंपलास. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: श्रोते हो, पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात ऐकूयात शारदा स्तुती.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 आणि रात्री 11.
0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा. श्रोते हो, आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना. संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं. स्वर आहे रवींद्र साठे आणि विभावरी आपटे यांचा.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉ सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.
1: श्रोतेहो भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात

नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
2: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोतेहो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया गुरुवारचा नाममंत्र।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे। अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत। भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते। म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया गुरुवारची नित्यप्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आता ऐकूया श्री दत्तशरणाष्टकम दत्तात्रेय भवशरणम. संगीत आशिष केसकर आणि स्वर अदिती केसकर आणि सहकारी यांचा.

0: आता ऐकूया श्री चंडी कवच. पठण केलं आहे वसुमती फडके, सुलभा फडके आणि जयश्री भट यांनी.
1: अथ चंडी कवचम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः. अभिघ्नमस्तु. ओम नारायणाय नमः. ओम नरायण नरोत्तमाय नमः. ओम सरस्वती देव्यै नमः. ओम वेदव्यासाय नमः. अस्य श्री चंडी कवचस्य ब्रह्मा ऋषिः अनुष्टुप् छन्दः चामुंडा देवता अमर

0: परमंस्थानं यत्सुरैरपि दुर्लभम् प्राप्नोति पुरुषो नित्यम् महामाया प्रसादतः वाराह पुराणे हरिहर ब्रह्म विरचितं देव्या कवचम्।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा।
2: श्रोते हो, ऐकूया भूपाळी। गीतरचना प्रतिभानुज, संगीत श्रीनिवास केसकर आणि स्वर आहे श्रीकांत पारगावकर यांचा।

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज गुरुवार, अश्विन शुद्ध पंचमी, अर्थात 15 ऑक्टोबर 2026.

आजचं नक्षत्र आहे ज्येष्ठा नक्षत्र. आज ललिता पंचमी आहे. पंचरात्रोत्सवाला आज आरंभ होत आहे. बेटकोपरगाव जिल्हा अहिल्यानगर इथल्या श्री जनार्दन स्वामींची आज जयंती आहे. कोल्हापूर इथे आज श्री त्र्यंबोली यात्रा आहे.

आष्टा जिल्हा नांदेड इथे आज श्री सेवादास महाराज यात्रा आहे. ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. भीष्माचार्यांनी आपल्या पित्याच्या सुखाकरता वैयक्तिक सुखाला तिलांजली देऊन मरेपर्यंत ब्रह्मचर्याचं पालन करण्याची प्रतिज्ञा केली. त्यांनी कनक आणि कामिनी या दोन्हीचाही त्याग केला. त्यामुळे प्रसन्न होऊन त्यांच्या वडिलांनी त्यांना इच्छा मृत्यूचं वरदान दिलं. हे सामर्थ्य त्यांना केवळ पित्याची सेवा केल्यामुळेच प्राप्त झालं. श्री रामचंद्रांनी पित्याच्या आज्ञेचं पालन करण्याकरता राज्य, वैभव, सुख, आराम या सर्वांचा त्याग केला. वाल्मिकी रामायणामध्ये असं वर्णन आढळतं की श्री रामचंद्रांनी स्वतः असं म्हटलं आहे की पित्याच्या इच्छेखातर, आज्ञेखातर मी विषाचं देखील भक्षण करू शकतो, अग्निकाष्ठात आणि भयानक समुद्रामध्ये देखील प्रवेश करू शकतो, परंतु पित्याची आज्ञा मोडू शकत नाही. वडिलांनी कोणत्याही प्रकारची आज्ञा केली, कोणत्या स्थळी आणि काळी केली, कोणत्या अवस्थेत केली आणि कोणत्या परिस्थितीमध्ये केली इत्यादींचा काहीही विचार न करता ते वनवासात गेल्यामुळे आई वडिलांची आज्ञा पालन करणाऱ्यांसाठी प्रभू श्री राम आदर्श बनले. श्री गोस्वामी तुलसीदासजींनी म्हटलंय, अनुचित उचित बिचारू तजे जय पालही पितु बईन, ते भाजन सुख सुजसके बसही अमर पती आईन. याचं तात्पर्य असं की प्रत्येक पुत्राने श्री रामचंद्रांप्रमाणे आपलं आचरण आदर्श बनवायला हवं आणि असा विचार करायला हवा की या परिस्थितीमध्ये जर श्रीराम माझ्या ठिकाणी असते तर त्यांनी कोणत्या प्रकारचं वर्तन केलं असतं. अशा प्रकारचं स्मरण नित्य ठेवून आपली दैनंदिन कर्म करावीत.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, आता ऐकूया श्री मार्कंडेय पुराण. निरूपणकार आहेत हरिभक्त परायण, क्रांतिगीता महाबळ. आयोजक ग्रंथपारायण दिंडी. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, मार्कंडेय पुराणाच्या कथेचं आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत, तरी उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा श्रवणानंद घ्यावा ही नम्र विनंती.
1: ऐकूया मार्कंडेय पुराण. या पुराणाच्या अंतर्गत चंडी देवीचं महात्म्य फार सुंदर पद्धतीनं आलंय. या पुराणात अध्याय क्रमांक 81-93 यामध्ये दुर्गा सप्तशती ही कथा आली आहे. भारतामध्ये वैष्णव, शाक्त, गाणपत्य या विविध संप्रदायाचे लोक या सप्तशतीचा भक्तिभावाने पाठ करतात. या पुराणामध्ये इतर अनेक कथा आहेतच, पण त्याबरोबर पतिव्रता महात्म्य आणि विशेष म्हणजे मदालसेचं चरित्र विस्तृत रूपाने इथे आलंय. लोकांचे नित्य आहार विहार कसे असावेत, दानांचं महात्म्य काय आहे, राजाची कर्तव्य काय हे या पुराणात आहे. पण त्याचबरोबर दत्तात्रेयांचं चरित्र, त्यांची पूजा, त्याबद्दलचे विधी यासंबंधी उपदेशही आलाय. अनेक राजांच्या चरित्रांबरोबरच मन्वंतर म्हणजे काय आणि मनुभगवंतांचं विस्तृत चरित्र कसं आहे याचं निरूपण इथे मिळतं. महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती या देवीच्या तीनही रूपांचं निरूपण यामध्ये आहे. आणि आजच्या राष्ट्रीय जीवनामध्ये लक्ष्मी, सरस्वती आणि पराक्रमाची पूजा जी काली, त्याची आज कशी आवश्यकता आहे याचं निरूपण या पुराणामध्ये आलंय. तर ऐकूया मार्कंडेय पुराण.
2: यामध्ये सप्तशती म्हणून किंवा चंडीपाठ म्हणून जे काही प्रसिद्ध स्तोत्र आहे 700 श्लोकांचं, ते ह्या मार्कंडेय पुराणातलं आहे. आणि ह्याचे प्रारंभसुद्धा देवीच्या, जगदंबेच्या नमनाने सुरू होतो पुराण. उद्यत भानु सहस्त्र कांति मरुण क्षौमां शिरोमालिकां रक्तालिप्त पयोधरां जपवटीं विद्यां भीतिं वरम् हस्ताब्जैर्दधतिं त्रिनेत्र विलसत् वक्त्रारविन्दश्रियं देवीं बद्ध हिमांशुरत्न मुकुटां वंदे अरविन्दस्थितां. हा त्याच्या नमनाचा पहिला श्लोक आहे, देवीच्या वर्णनाचा. संस्कृत म्हणजे पूर्वी आपल्या 1-2 पिढ्या आधी किंवा त्याच्या थोडंसं आधी संस्कृत नुसतं म्हटलं की समजायचं. बोलणंही संस्कृतमध्ये काही लोकांना जमत होतं. पुण्यामध्येच एक आपल्याला माहिती असतील, वसंतराव गाडगीळ, ते अजूनही संस्कृतमध्ये भाषण उत्तम करतात आणि संस्कृत न करणाऱ्यांना सुद्धा त्यांचं भाषण समजतं. इतकं उत्तम भाषण ते करतात. तर त्याचा आपल्याला अर्थ बघावा लागतो मराठीमध्ये. उदयकालीन सहस्त्र सूर्याप्रमाणे जिची कांती आहे, अंगकांती, लाल रंगाची रेशमी साडी नेसलेली आहे आणि गळ्यामध्ये देवीला सोन्या चांदीचे हिऱ्या मोत्यांचे अलंकार नाही, मुंडमाला. राक्षसांना मारायचं आणि त्यांच्या मुंडक्यांची माळ गळ्यामध्ये घालायची. काय हाऊस आहे ना, मस्त. रक्तचंदनाचा लेप लावलेला आहे. करगमलामध्ये जपमालिका, विद्या, अभय आणि वरमुद्रा धारण केलंय. 3 नेत्रांनी सुशोभित आहे. मस्तकावर चंद्राबरोबरच रत्नमय मुकुट आहे. कमळासनावर बसलेली आहे. अशा देवीला अरविंद स्थिता, अरविंद म्हणजे कमळ, कमळामध्ये राहणारी देवी, तिला आम्ही नमस्कार करतो. याच्यामध्ये पार्वतीचाही थोडासा आहे, कालीचाही आहे, लक्ष्मीचाही आहे आणि त्यामुळे सगळी मिळून ती जगदंबा आहे. त्याच्यामध्ये हे आहे की महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती ह्या जिचे अवतार ती जगदंबा. ही देवी माया देवी, शक्ती देवी, अनेक नावं तिची, चंडिका ती. तिच्या नमनाने हा पुराणाचा प्रारंभ होतोय. आणि काल जसं थोडंसं सुरुवातीला हे केलं त्याप्रमाणे मार्कंडेयांना त्याने विचारलं की महाभारत आणि याचं काही शंका निर्माण झालेल्या आहेत. महात्मा व्यास यांनी हे केलेलं, जैमिनी ऋषी जे आहेत ते विचारत आहेत, मार्कंडेयांना की अतिशय उत्तम असं महाभारत, पण तरी सुद्धा मला त्याच्यामध्ये काही शंका आहेत आणि या शंकांची उत्तरं आपण द्यावीत. आणि म्हणून मार्कंडेय म्हणाले की मला आत्ता वेळ नाही आहे, मला इतर काही कामं करायचे, संध्यावंदन वगैरे करायचंय, तर मी तुला काही त्या पक्ष्यांचा परिचय करून देतो, ते तुझ्या शंकांचं निरसन करतील. आणि पिंगाक्ष, विबोध, सुपुत्र आणि सुमुख अशी त्या चार पक्ष्यांची नावं आहेत. आणि ते तुला विंध्य पर्वताच्या गुहेमध्ये ते नेहमी राहतात, तिथे तू जा आणि त्यांना हे सगळे प्रश्न विचार. आता यांना प्रश्न पडलाय की पक्षी आहेत म्हणताय तुम्ही, त्यांना प्रश्न विचारा आणि त्यांनी उत्तरं द्यायची, त्यांना मनुष्य वाण वगैरे कशी, असे कसे ते पक्षी आहेत, मग त्यांची कथा आली त्या पक्ष्यांची, ते पक्षी कसे झाले आणि त्यांना एवढं ज्ञान कसं झालं याची कथा आली आहे. पूर्वी एकदा नंदनवनामध्ये नारद, इंद्र, अप्सरा यांचं सगळं संमेलन चाललं होतं, बरं का, चांगली संमेलनं चालत होती. नारद ऋषी येत आहेत हे पाहिल्याबरोबर इंद्रानी उठून त्यांना उत्थापन देऊन या बसा असं दिलं. आणि अप्सरांनी त्यांना हे केलं की इथे नृत्य करेल, तुम्ही सांगा की अप्सरा नृत्य करेल तुमच्या समोर. देवाच्या पूजेमध्ये नृत्य हा एक भाग आहे, बरं का. मानस पूजा आपण जर ऐकली असाल, शिव मानस पूजा, छत्रम चाम्रयोरुगम व्यजनकम चादर्शकम निर्मलम वीणाध्वेरी मृदंग काहल कला गीतम च नृत्यम तथा. नृत्य हे देवाच्या उपासनेमधले एक अंग आहे. आत्ताची नृत्य नाही कोणी बघू शकणार देव, हे माणसं सुद्धा कशी बघतात कुणाचं, पण नृत्यकला ही पूजेसाठी वापरली जात होती पूर्वी आपल्याकडे. तर त्या नारदांच्या समोर नृत्य करायला त्याने सांगितलं, तुम्ही सांगाल ती अप्सरा आपल्याला नृत्य करून दाखवेल. आणि नारद असं म्हणले की रूपानं आणि उदारतेने जी सर्वश्रेष्ठ आहे तिने माझ्यासमोर नृत्य करा. आता हा कळीचा नारद, कळ लावण्यामध्ये पटायच. आता प्रत्येकच म्हणणार की हो मी श्रेष्ठ आहे म्हणून, असं कोणी म्हणणार का माझ्यापेक्षा दुसरी श्रेष्ठ आहे म्हणून, प्रत्येकीचं म्हणणं की सगळ्याजणी लागले मांडायला, मी करणार मी करणार मी करणार. अहम अहम इका शब्द ऐकला असाल आपण, म्हणजे काय, अहम अहम इका म्हणजे मी असं म्हणणं जे असतं की मी करणार, मी सगळ्यात श्रेष्ठ आहे, मी सगळ्या गुणात चांगली आहे, मी सगळ्यात उदार आहे, मी सगळ्यात सुंदर आहे, असं प्रत्येक जण म्हणाले. शेवटी इंद्र म्हणला, नारदांनाच विचारा ना तुम्ही, कशाला आपापसातच हे करताय भांडणं करताय. नारद म्हणले, दुर्वासांना जी कोणी वश करू शकेल ती सर्वश्रेष्ठ आहे. का आली का म्हणजे दुर्वास म्हणजे महाकोपी, महा म्हणजे सगळ्यांनी चळचळ कापावं घाबरावं अशा तऱ्हेची कीर्ती आहे दुर्वासांची, कोण आलो त्यांच्या वाटेला. त्यामुळे सगळ्या म्हणायला लागलं, लोक बाबा हे असलं भयंकर काही सांगू नका. पण त्यातही एक निघाल वरुधिनी नावाची, ती म्हणली मी जात. वपू वपू नावाची अप्सरा, आणि मी त्यांना दुर्वासांना वश करायला जाते. त्याप्रमाणे गेली. आपल्याला माहिती असेल जर कोणी एखादा मोठा तापसी तपश्चर्या करत बसला तर इंद्राला भीती वाटते की माझं असून जाईल का काय, आणि म्हणून तो अप्सरा पाठवतो आणि त्यांची तपश्चर्या भंग करतो, अशा बऱ्याच कथा आहेत. आता ही वेगळीच परीक्षा होती, इथे काही आसनाशी संबंध नव्हता इंद्राचा, पण तरी गेली. संगीताची तान छेडत बसली आणि अनेक विभ्रम तिने करून दाखवायचा प्रयत्न केला दुर्वासांना आपल्या तपश्चर्यापासून बाजूला करण्यासाठी. शेवटी म्हणजे भुलले तर नाहीतच, पण उलट त्यांना राग आला ही अशी. आता राग यायला कोणाला काही कारण लागतं का? राग ही गोष्ट अशी असते की त्याच्यावरती आपलं नियंत्रण अजिबात नसतं. वडिलांचे नेहमी एक गोष्ट सांगायचे, बंडू नाना आमच्या शेजारचे भयंकर रागीत, भयंकर भांडखोर सगळ्यांची. एकदा काशीला गेले, रागीत म्हणजे साक्षात दुर्वासाचा अवतार असंच म्हणायचे त्यांना, जमदग्नी दुर्वास सगळ्या यांचा अवतार. काशीला जाऊन आले, काहीतरी सोडायचं असतं, काय सोडलं बा, राग सोड. हा सगळ्या आळीभर चाळीभर बातमी पसरली, हो म्हणून आम्ही राग सोडला, प्रत्येक जण धावत येईल. काशीला जाऊन आले काय सोडलं राग सोडलं दुसरा आला म्हणून आला तुम्ही काशीला जाऊन आले काय सोडलं राग सोडला एकदा दोनदा चारदा पाचदा अरे शंभर वेळा काय विचारलं काय सोडलं काय सोडलं राग सोडला सांगून कळत नाही काय एकदा स्वभाव आहे तो सुटणं सहजा सहजी शक्य नाही हे तर दुर्वास त्यांच्या तर कायमच बसलेलाच आहे राग संतापी शीघ्र गोपी आहे आणि त्यामुळे तिला शाप देत आहेत नीच असा दूषण देत आहे तू माझी तुम्ही तपश्चर्या करतोय त्याच्याऐवजी प्रोत्साहन द्यायच्याऐवजी भंग करायचा प्रयत्न करतेस पण तुला शाप देतो की आपलं सुंदर रूप सोडून तू पक्षिणीच्या रूपात जाशील शस्त्रद्वारा तुझा वध होईल आणि मग स्वर्गलोकी येशील आणि त्याच्यात तुला चार मुलं होतील अरिष्ट नेहमीचे पुत्र पक्षीराज गरुड त्याचा मुलगा संपाती हे बऱ्याच जणांचे असे सगळे मुलांच्या वगैरे अशा याचा मुलगा तो त्याचा मुलगा तो असे वंशावळ खूप जणांची दिले ना पुराणामध्ये अनेक राजांची वंशावळ आहे अनेक ऋषींची वंशावळ बरंच काही काही त्याच्यापैकी कंधर नावाच्या कन्येचं नाव तारक्षी हीच कंधराच्या कन्येचं नाव तारक्षी आणि हीच पूर्वजन्मीची ती अप्सरा पक्षिणीच्या म्हणजे गरुडाच्या कुळामध्ये मुलाच्या मुलाची मुलगी अशी ती उत्पन्न झाली आणि त्या मंदपाल नावाच्या पक्षाचा पुत्र जो होता द्रोण त्याने कंधराच्या अनुमतीने विवाह केला आणि नंतर ती गर्भवती झाली इतकं विचित्र मुद्दा याच्यामध्ये त्या अवस्थेमध्ये ती कुरुक्षेत्रावर गेली आणि कुरुक्षेत्रावर गेलेली असताना साहजिकच त्या ठिकाणी कौरव पांडवांचं महायुद्ध ज्याला भारतीय महायुद्ध म्हणतात ते चालू होतं आणि अर्जुन आणि भगदत्त यांच्यामध्ये ते युद्ध चालत असलेलं ती पाहत होती आणि त्याच्यामध्ये अर्जुनाचा एक बाण मोठ्या वेगाने आला तो शरगरधर वरसा रवीसा आपल्याला मोरबंदांची आई आहे माहिती असेल तो शरगरधर वरसा रवीसा कविसा स्मरारिसा एकसा त्याच्यात कर्णासाठी ते म्हटलंय कर्ण रुदंतरी घुसला वल्मिका माझी नागनायकसा या ठिकाणी ही पक्षी आहे तिला हा बाण लागला आणि त्या बाणाचा परिणाम असा झाला की तिचं पोट फुटून ती चार अंडी तिच्या पोटातली तिच्या जमिनीवर पडली आता युद्धभूमी आहे बाण लागून अंडी पडली आहे त्याच्या जगण्याची शक्यता किती पण आणि युद्धभूमी आहे असंख्य रथ घोडे हत्ती माणसं लढत आहेत त्या ठिकाणी आणि तिथंच पडली आहे ती पण म्हणतात देव तारी त्याला कोण मारी तशी अवस्था झाली आणि या कापसाच्या ढिगावर पडल्यासारखी ती पृथ्वीवर अलगत पडली आणि तेव्हाच भगदत्ताच्या एका हत्तीच्या गळ्यातली घंटा तुटली आणि ती घंटा बरोबर ती त्या सगळ्या रणकंदनामध्ये त्या घंटेच्या खाली ती अंडी सुरक्षित राहिली भली मोठी घंटा ती बरोबर त्या आच्छादन केल्यासारखी त्या अंड्यांवर पडली आणि त्यामुळे ती अंडी आज सुरक्षित राहिली हे सगळं रणकंदन झालं प्रचंड हजारो लाखोंचा संहार झाला 18 अक्षौहिणी सेना लढली सगळा संहार झाला पण ती अंडी मात्र तशीच आतमध्ये सुरक्षित राहिली त्या घंटेखाली मग त्यातनं यथावकाश पिल्लं बाहेर आली आणि शमीक नावाचे ऋषी त्यांना तो तिकडून जात असताना हा बारीक पक्ष्यांचा किलबिला चिवचिवाट ऐकू आला कुठून येतोय हा आवाज या सगळ्या प्रचंड मरुभूमीमध्ये इथे ह्या पक्ष्यांचा किलबिलाट कसा काय येतोय आणि म्हणून त्यांनी शोधायला सुरुवात केली तेव्हा त्यांना असं जाणवलं की या घंटे खालून येतोय आवाज इथे आणि म्हणून त्यांनी ती घंटा अलगत बाजूला केली तर ती चार छोटी किल्ल त्यांना त्या ठिकाणी सापडली ते घेऊन आले आपल्याजवळ त्या पिल्लांना बघून ते म्हणले की ह्याच्या पूर्वीच एक त्यांना कथा आठवली की देवासूर संग्राम ज्यावेळेला झाला एकदा नाही किती वेळा झाला सारखं चालूच आहे पूर्वीपासून अजून सुरासुर तुंबळ संग्रामाला करती संप्रती दानव फार माजती देवांवर झेंडा मिरविती सारखं चालू आहे देव आणि असुर संग्राम सतत चालू आहे नेहमीप्रमाणे असुर शक्तिमान माजले आहेत, देवांना पळता हुई थोडी झाली आहे. काही वेळा लोकांना शंका येते, अहो त्यांना तुम्ही देव म्हणता आणि देव पळतात म्हणजे का? इंद्र जागा सोडून पळाला, देव सोडून पळाले, त्यांची शक्ती मग आहे कुठे? शक्ती दानवांना राक्षसांना जास्त शक्ती आहे. परमेश्वर या अर्थी देव आणि हे देव या वेगळ्या गोष्टी आहेत, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. सर्व शक्तिमान परमेश्वर हा वेगळा आहे, हे देव नावाचं राष्ट्र आहे. देव, दानव, असुर, सुर, दैत्य, गंधर्व, यक्ष, किन्नर ह्या सगळ्या वेगवेगळ्या राष्ट्रांची नावं आहेत. आणि त्यापैकी त्रिविष्ट म्हणजे तिबेट या जागेवरती जे राष्ट्र होतं त्याला देवराष्ट्र म्हणतात. त्याचा राजा इंद्र आहे. आणि 33 कोटी दोन सांगतात प्रकार. 33 कोटी म्हणजे एक तर ते प्रकार, कोटी म्हणजे प्रकार, म्हणजे वसु, आदित्य हे जे काही हे आहेत ते 33, तसे 33 प्रकारचे देव. आणि दुसरी त्याची उत्पत्ती सांगितली जाते की देवलोकाची लोकसंख्या 33 कोटी, देवलोकाची लोकसंख्या असंही एक म्हटलं जातं. हे तुमच्या आमच्यासारखे आहे, थोडेसे अधिक प्रगत म्हणजे आजच्या भाषेमध्ये ना अमेरिकन लोक आहेत, त्यांना सुद्धा दुबईचे आणि पाकिस्तानचे लोक सोळो की पोळो करून सोडतात की नाही. तसं देव आणि दानव यांच्यातला युद्ध चालू आहे. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये दानव दैत्य इतके माजले आहेत की देव त्यांना घाबरून पळायला लागले आहेत. आणि त्यावेळेला त्यांना शिकवत आहेत की इंद्राला सांगितलं की अरे बाबा पळू नकोस, घाबरू नकोस, कितीही तुम्ही पळायचा प्रयत्न केला तर मृत्यू जिथे आहे तिथे येणारच. मृत्यूपासून कुणाला पळता येईल का? नाही पळता येत. गरुडाची एक गोष्ट सांगतात. एक लहानसा पक्षी झाडावर बसला होता, सुंदर नाजूक आवाजामध्ये गोड गात होता. आणि जाणाऱ्या ह्याने बघितलं गरुडाने की रेड्यावरचा यमराज त्याची दृष्टी तिकडं गेली आहे, तो काहीतरी विचार करतोय. गरुड म्हणला बापरे ह्या यमाची दृष्टी पडली याच्यावरती, इतका सुंदर, इतका गोंडस, इतका छान पक्षी आहे गोड गाणारा, याला सहजासहजी मी यमाच्या तावडीत जाऊ देणार नाही. आणि म्हणून यानं काय केलं, त्या लहानशा पिल्लाला आपल्या पाठीवर घेतलं आणि लांब लांब लांब लांब हिमालयाच्या गुहेमध्ये एका कोपऱ्यात सुरक्षित ठेवून आला. आणि मग यमाला म्हणाला सापडणार नाही तुला, असा मी लपवलाय. यम हसायला लागला. गरुडा म्हणला वेडा असतो का, तू माझं काम सोपं केलंस. म्हणजे काय? मी त्याच्याकडे बघून असा विचार करतो हा इतका लांब आहे, काही वेळानंतर ह्याचा मृत्यू हिमामध्ये थंडीने गाठून होणार आहे, हा इथे आहे कसा काय पोहोचेल हिमालयापर्यंत? मी हा विचार करत बघत होतो आणि तूच काय केलं, इथनं इतक्या लांबून हा आपल्या पंखाने इतक्या लांब जाऊ शकला नसता, एवढंच नाजूक पाखरू आहे. तुझ्या सशक्त पंखावर घेऊन मोठ्या झपाट्याने बरोबर तिकडे नेऊन ठेवला तू जिथे त्याचा मृत्यू होता, तू मला मदत केलीस. मृत्यू न म्हणे लहान थोर, मृत्यू न म्हणे नारी नर, हा समर्थाने केवढा मोठा अख्खा समासच लिहिलेला आहे मृत्यू या विषयावरचा. मृत्यू कुणालाही चुकला नाही, चुकवायचा प्रयत्न अनेकांनी केला. आणि त्यावेळेला मृत्यूचं भय हे सोडून आपलं कर्तव्य कर्म करायचं, हे त्यांना सांगतात. मृत्यूचं भय का, केव्हा तरी येणार आहे मृत्यू, तुम्ही लपून बसलात तरी येणार आहे. रणांगणात असला नसेल त्या ठिकाणी मृत्यू, तर रणांगणात जाऊन सुद्धा युद्ध करून सुद्धा तुम्ही सुखरूप परत येऊ शकता. आणि त्यामुळे मृत्यू कधीतरी येणार आहे, त्याला घाबरून कर्तव्य कर्म सोडायचं नाही, हा संदेश आपल्याला या पुराणाच्या निमित्ताने कोणाला तरी गोष्ट सांगतायत, पण तो संदेश सगळ्यांसाठी असतो. कोणीतरी कोणाला तरी गोष्ट सांगत असतं, ते त्याचे एकट्या पुरतं नसतं, ते आपल्या सगळ्यांना उपयोगी पडणार असतं. आणि त्यामुळे घाबरू नका. आता हे इथे सुद्धा बघा, कुठे अंड्यांचं पडणं, कुठे घंटेचं पडणं, कुठे मांस रक्त मज्जा यांनी भरलेली ही सगळी रणभूमी, आणि त्या सगळ्यामध्ये हे पक्षी जिवंत राहिले, हे अद्भुतच आहे नाही का. चमत्कार चमत्कार म्हणतात तो काय हाच नाही, हा असंही घडू शकतं. त्यामुळे मृत्यू जर नसेल तर येणार नाही प्रयत्न केला तरी, आणि असेल तर टळणार नाही. त्यामुळे त्याची भीती न बाळगता जे कर्तव्य कर्म आहे ते निश्चितपणाने करत जा.
0: श्रोते हो, मार्कंडेय पुराणाच्या कथेचं आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी या उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा आपण श्रवणानंद घेतला, त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
3: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत श्री मार्कंडेय पुराण. निरूपणकार होत्या हरिभक्त परायण क्रांतिगीता महाबळ. आयोजक ग्रंथपारायण दिंडी. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी

अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

नवदुर्गांमधला पाचवा अवतार आहे स्कंद माता. भगवान स्कंद यांची माता असल्यामुळे तिला स्कंद माता म्हणून ओळखलं जातं. ही देवी चतुर्भुजा आहे आणि एका हातामध्ये कमळ आणि डावीकडच्या वरच्या हाताची वरमुद्रा आहे. ही देवी कमळाच्या आसनावर विराजमान आहे आणि तिचं वाहन सिंह आहे.

आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे विश्वनाथ मोरे यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर सुरेश वाडकर आणि सहकारी.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: संपूर्ण नवरात्रीत भक्तिसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तिसुधावरून प्रसारित करत आहोत. देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत. श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्री चंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल. या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा. श्री देवी महात्म्य भक्तिसुधावरून ऐका सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020353130. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहतो आहोत. आता 93वा श्लोक आहे हा. जगी पाहता देव हा अन्नदाता, तया लागली तत्वता सार चिंता. तयाचे मुखी नाम घेता फुकाचे, मना सांग पारे तुझे कायवेचे. समर्थ थोडं रागावून म्हणताय की काय करावं या लोकांना, नुसतं फुकटचं नाव घ्यायचं तर घेता येत नाही, स्मरण करता येत नाही. कुणाचं स्मरण करायचं आहे, त्याचं महत्त्व काय आहे? आपण कुणाचं तरी स्मरण करत बसतो. एका दिवशी नोकर आला नाही तर त्याचाच उद्धार सुरू असतो घरामध्ये. देवाच्या नावाच्या ऐवजी काय मिळतं त्यातून? काही नाही. त्यामुळे काय करायचं आणि काय करायचं नाही आहे हेच कळत नाही आहे. म्हणून इथं समर्थ म्हणतात, जगी पाहता देव हा अन्नदाता. या विश्वामध्ये आपण जर विचार केला तर भगवंत हा अन्नदाता आहे. त्यांनीच सगळं विश्व निर्माण केलं, ही सगळी सृष्टी निर्माण केली. अनेक प्राणी मात्र जन्माला घातले, पण ते जन्माला घातला असताना त्यांची काळजी घेण्याचं कामही तोच करतो. जन्मालाही घालतो, त्यांचं पोषणही करतो, संरक्षणही करतो, सर्वांच्या पाठीमागे तो उभा असतो. असा हा अन्नदाता आहे. आणि तया लागली तत्वता सार चिंता. तर भगवंताला तुमची चिंता आहे, प्रत्येक प्राणी मात्राची त्याला चिंता आहे. जसं आईला 4 मुलं असली, आईला सगळ्यांची चिंता असते. त्यातली काही मुलं आईवर विशेष प्रेम करणारी, तिला मदत करणारी सर्व तऱ्हेची असतात. काही बेफिकीर असतात, काहीच नाही, तरी देखील आईला सगळ्यांची काळजी असते. तसं या ठिकाणी कुठलाही प्राणी मात्र जन्माला घातला तरी त्याला पोटापुरतं अन्न मिळण्याची व्यवस्था भगवंत करत असतो. अगदी कुणी उपाशी फार राहायला असं दिसत नाही. अवांतर गोष्टी आपण फार अपेक्षा धरतो, हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. पण त्यांचं असं म्हणणं आहे, देहधारणेला आवश्यक जे आहे ते सर्व पुरवण्याचं काम भगवंत करतो. आपण बघतो पशु पक्षी प्राणी सगळीकडे फिरत आहेत, त्यांच्या त्यांच्यापुरतं त्यांना मिळतं. ते कसं मिळवायचं तेही त्यांना बुद्धी दिलेली आहे, त्याप्रमाणे करतात. मग माणसाचं नाही का होणार? पण माणूसच आपल्या दुःखाला कारणीभूत होतो. नाहीतर त्यांनी जर नीटपणाने समजून घेतलं आणि जर आपलं जीवन घालायचं ठरवलं तरी अन्न निर्वाहापुरतं जे आहे अन्नवस्त्र ते भगवंत त्याला देतो. म्हणून ते म्हणतात, तया लागली तत्वता सार चिंता. कारण भगवंत कसा आहे, सर्वज्ञ आहे आणि सर्व शक्तिमान आहे. तो मनातील ते काही करेल. मुकं करोति वाचालम, असं सामर्थ्य भगवंताचं आहे. पण असा सर्व सामर्थ्यवान त्याला धरायचं सोडून आपण कुणाला तरी धरत राहतो. हा मला मदत करेल, तो मला मदत करेल, करायचं सगळ्यांना धरायचं नाही असं नाही. पण लक्षात असं ठेवायचं की सर्वांच्या रूपाने भगवंतच आपल्या सहाय्याला आपल्या मदतीला धावून येत असतो. कारण त्याला बरोबर माहिती असतं, बघताना याची बरोबर प्रचिती येत असते. त्यांना काही कुठं अडचण असली हे असली कुणाच्याही रूपानं भगवंत येतो आणि त्यांना सहाय्य करतो. त्यामुळे त्यांना आधार भगवंताचा. ते म्हणतात मग आम्हाला आधार भगवंताचा. आपण गेलो रस्त्यात कुठं पडलो तर कोण असतं आपल्याजवळ? घरची माणसं असतात, कोण असतं? अशा वेळेला आपल्याला सांभाळायला भगवंतच असतो. तो कुणाच्या तरी रूपाने आपल्याला सहाय्य करत असतो. आपला विश्वास नसतो. भगवंतावर श्रद्धा जेवढी ठेवायला हवी तेवढी आपण ठेवत नाही. ते नेहमी लक्षात ठेवावं, सर्व ठिकाणी भरलेलं आहे, त्याला सगळ्यांची चिंता आहे, तुम्ही हाका मारायची खोटी आहे, पण आधी त्याच्याशी नातं जोडून ठेवायला पाहिजे. तया लागली तत्वता सार चिंता, तयाचे मुखी नाम घेता फुकाचे. पुन्हा इथं देखील ते सांगतात फुकटचं. काय काय शब्दावर समर्थांनी पुन्हा पुन्हा भर दिला आहे, कारण एकदा सांगून कळत नाही, लक्षात राहत नाही. मुलाला एकदा अभ्यास कर म्हटलं करत नाही, माई पुन्हा पुन्हा बाळ अभ्यास कर, बाळा अभ्यास कर, सारखी त्याच्या पाठीमागे असते. की 10 वेळा सांगितल्यानंतर तरी तो करेल असं वाटतं. तसं समर्थाने वाटतं किती वेळा सांगावं यांना. एकदा सांगितल्यावर कळलं असतं ते एवढं मनाचे श्लोक लिहायचंही कारण पडलं नसतं. एका श्लोकात एका चरणात लक्षात आलं असतं की आपण काय करायचं, पण तसं कळत नाही. असे अनुभव समर्थाने घेतले आणि म्हणून हे पुन्हा पुन्हा लिहित आहेत. म्हणून त्यांनी म्हटलं आहे तयाचे मुखी नाम घेता. अरे तोंडाने त्याचं नाव घ्यायला, फुकटचं आहे. काय होतं, मना सांग पा रे तुझे काय वेचे, तुझं काय खर्च होत आहे ते मनाला म्हणतात. मनालाच बोध करायला लागतो, कारण मन सगळ्याचा वाप करतो. मने एव कारणम बंध मोक्ष यो हो असं म्हटलं आहे. जीवाच्या बद्धपणाला आणि मुक्तीला कारण मनच आहे. मनच त्याला गुंतवतं त्रिगुणात या विश्वात, आणि तेच मन त्याला बाहेर काढायला समर्थ होतं. जर सद्गुरूंच्या कृपेनं त्यांच्या मार्गदर्शनाखाली साधकांनी जर साधना केली, त्या मनाला जर वळवलं, तर तेच मन मुक्तीला उपयोगी पडतं. म्हणून ते या ठिकाणी मनाला म्हणत आहेत, मना सांग पा रे तुझे काय वेचे, तुझं काय खर्च होतं. जगी पाहता देव हा अन्नदाता, तया लागली तत्वता सार चिंता. तयाचे मुखी नाम घेता फुकाचे. मुखी ज्ञानेश्वर महाराज तेच म्हणतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मुखाने तरी म्हणा पहिल्यांदा, पुण्याची गणना कोण करी. आपलं मुख आहे, आपल्याला नाम घेता येत आहे, पण आपण का घेत नाही त्याचं महत्त्व लक्षात येत नाही. मना सांग पारे तुझे काय वेचे. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आता आपण ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे नंदू होनप यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे अनुराधा मराठे यांचा.

आता ऐकूया राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग, स्वर पंडित भीमसेन जोशी

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा

0: आणि श्रीराम नाम जपाची एक माळ या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
1: आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

संगीतकार राम फाटक यांच्या संगीत रचनेतील संत सेना महाराजांचा अभंग आता ऐकूयात. स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा। फोन नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130। भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।
0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन। प्रस्तुती भक्तीसुधा।
2: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना। संगीत आहे सुशीला आचार्य यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत. आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची भक्तिरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर अद्वैत केसकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर शैलेश रानडे आणि सहकारी.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन पर सुनिए ईश्वर भक्ति के अमीट स्वरों का हिंदी भक्ति संगीत कार्यक्रम भक्ति सुमन. भक्ति सुमन सुनिए हर दिन दोपहर 2:30 बजे. श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची

सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्ती सुधा.

श्री स्वामी समर्थ। अक्कलकोट गावाच्या बाहेर श्रीरामाचं सुंदर मंदिर होतं। त्या मंदिरात हरिबाई नावाची एक विधवा ब्राह्मण स्त्री राहत होती। ती श्रीरामाच्या उपासनेत अखंड दंग असायची। रोज संध्याकाळी ती स्वामींच्या दर्शनाला जायची। संतांचे अभंग वाचण्याचा तिला छंद जडला होता। समर्थांच्या दासबोधाची ती नित्य पारायणं करायची। देवळात जी कीर्तनं प्रवचनं होत असत तेवढी ती नेमाने ऐकायची। त्याच देवळात बाबा सबनीस या नावाचे एक गृहस्थ वेदांतावर बोलायचे। त्यांना अहंकाराची तीव्र बाधा झाली होती। कधी कधी लहर लागली तर स्वामी देवळात येऊन बसत। सेवेकरी मंडळी सुद्धा स्वामींबरोबर यायची। स्वामी मंदिरात आले की हरिबाईला खूप आनंद व्हायचा। तिला वाटायचं की प्रभू श्रीरामच प्रत्यक्ष आले आहेत। श्री दत्तावतारी स्वामींनी हरिबाईला श्रीरामाचं प्रत्यक्ष दर्शन सुद्धा घडवलं होतं। एक दिवस काय झालं तर काशीनाथ म्हसवडकर या नावाचे एक वारकरी देवळात आले असताना स्वामींचा विषय निघाला आणि म्हसवडकर बाबा सबनीसांना प्रवचनानंतर म्हणाले, गावातले स्वामी समर्थ हे खरं तर वेडे आहेत। हजारो लोक त्यांच्या मागे का लागले आहेत काही कळत नाही। श्री दत्तावतारी म्हणून स्वतःच स्वतःची प्रसिद्धी करून घेतली आहे। त्यांचे चमत्कार आणि लीला तद्दन खोट्या आहेत। हरिबाईला हे बोलणं अजिबात आवडलं नाही। ती फक्त एवढंच म्हणाली, कारण नसताना तुम्ही स्वामी समर्थांची चेष्टा करीत आहात, परिणाम चांगला होणार नाही। बाबा सबनीस, काशीनाथ म्हसवडकर इत्यादी मंडळी तिच्याकडे तुच्छतेने पाहू लागली। इतक्यात एक काळा भोर लांब सडक सर्प सळसळत आला आणि बाबा सबनीसांना चावला। एकच हलकल्लोळ उडाला। काय करावं ते कळेना। म्हसवडकरांनी बाबा सबनीसांना उचललं आणि डॉक्टरकडे गेले। दवाखाना बंद झाला होता। कोणीतरी त्यांना सांगितलं, स्वामींकडे जा। म्हसवडकरांना लाज वाटली। काही क्षणांपूर्वीच त्यांनी स्वामींची यथेच्छ चेष्टा केली होती, परंतु सर्वांचा आग्रह झाला आणि म्हसवडकर बाबा सबनीसांना घेऊन स्वामींकडे गेले। स्वामी म्हणाले, म्हसवडकर आम्ही ठार वेडे, लोक कशाला मागे लागतात कळत नाही, परंतु तुमच्या पितरांचं काय जातं? तुमचे वारकरी पोशाख आणि कपाळावरचे टिळे विटाळलेले आहेत। स्वामींचं हे बोलणं ऐकून म्हसवडकर घाबरले। त्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला, क्षमा याचना केली, म्हणू लागले, स्वामी आम्ही अनंत अपराध केले आहेत, त्याचं प्रायश्चित्त मिळालं। समर्थांनी बाबा सबनीसांकडे नुसतं पाहिलं। बाबा सबनीस ताडकन उठून उभे राहिले। सर्व विष नष्ट झालं होतं। त्या क्षणापासून ते दोघे स्वामींचे भक्त झाले। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, परमेश्वराची सत्ता आपल्यावर चालते। त्या परमेश्वरी सत्तेविषयी कधी शंका घेऊ नका, कारण होत्याचं नव्हतं करण्याची ताकद फक्त परमेश्वरापाशीच आहे। अहंकारी माणूस जेव्हा परमेश्वरी सत्तेविषयी शंका निर्माण करतो तेव्हा त्याला जबरदस्त शासन मिळाल्याशिवाय राहत नाही। म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती करतो की फक्त नामात राहा आणि शाश्वत आनंद लुटा।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवणयज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोतेहो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर शैलेश रानडे आणि सहकारी.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम, 15 ऑक्टोबर. लीन माणसाला भगवंत लवकर साधेल. नामस्मरण करायचं ते अभिमान टाकून करत जावं. परमेश्वराला अनन्य शरण जाऊनच त्याचं नाम घेत जावं. पुष्कळ वेळा आपण साधन करू लागलो म्हणजे आपल्याला अभिमान चढू लागतो.

आणि त्यामुळे साधन व्यर्थ होतं. संताकडे जाताना आपण मनामध्ये काही एक बरोबर घेऊन जाऊ नये किंवा काही नेलंच तर भगवंताचं प्रेम न्यावं. आपण प्रपंचाचं प्रेम आणि अभिमान बरोबर घेऊन जातो आणि मग एकावर एक लिहिलेलं जसं वाचता येत नाही तशी अवस्था होते. एखादी वस्तू आपल्याला हवी असं वाटल्यावर आपण तिच्या प्राप्तीविषयी विचार करू लागतो. म्हणूनच पहिल्याने भगवंत हवा असं आपल्याला वाटलं पाहिजे, त्यानंतर त्याच्या प्राप्तीच्या साधनांचा अभ्यास करायला पाहिजे. हा अभ्यास मनाच्या कष्टाचा आहे. क्रोधाला बाहेर येऊ देण्यापेक्षा क्रोध गिळणं यात जास्त श्रम आहेत. असं करण्यामध्ये आज कष्ट आहेत हे खरं, पण पुढे मात्र सुख आहे हे निश्चित. वागण्यात, बोलण्यात आणि चालण्यात आपण सावधगिरी बाळगावी, नको ते टाळावं. अनन्यतेला पैसा लागत नाही, विद्या लागत नाही, त्याला फक्त आपली अभिमानवृत्ती बाजूला ठेवावी लागते. भगवंताचं होण्यासाठी अंगी लीनता आलीच पाहिजे. लीन माणसाला भगवंत लवकर साधेल. लीनतेमध्ये बाकीचा विसर पडून भगवंत तेवढा शिल्लक राहतो. जो वृत्तीने लहान आहे त्याला भगवंत लवकर वश होतो. मनुष्य मोठा असून लहानासारखा वागला तर ते फार चांगलं असतं. मनाने मात्र आपण बळकट बनलं पाहिजे. आपण स्वतःशी 24 तास उघडा व्यवहार करावा. भगवंताने आपल्याला केव्हाही जरी पाहिलं तरी आपल्याला लाज वाटता कामा नाहीये. आपलं वागणं असं असावं की भगवंताची आस मनामध्ये वाढत जाऊन तिचं पर्यवसान ध्यासामध्ये व्हावं. रात्री जे स्वप्न पडावंसं वाटतं ते दिवसभर करावं. यासाठी आपली वृत्ती नामामध्ये गुंतवून ठेवावी. असावं सर्वात पण नसावं कोणाचं, अशा वृत्तीने जो राहील त्याला लवकर परमार्थ साधेल. देहाच्या उपचारांना जो भूलतो तो भगवंताला अगदी विसरलेला असतो. पण ज्याचं अनुसंधान मजबूत असतं त्याला जगातल्या ऐश्वर्याची किंमत नसते. पैशाची वासना आणि लौकिकाची लालसा माणसाला भगवंतापासून दूर नेतात. त्यांच्या तावडीत सापडता कामा नये. लोकेशणा आणि धनेच्छा या दोन्ही गोष्टींचा संबंध प्रपंचात वावरत असताना येणारच. तो टाळता येणं कठीण आहे. पण ज्याला भगवंताचं प्रेम पाहिजे आहे त्याने त्यांचा गुणधर्म ओळखून त्यांना वापरावं, म्हणजे त्यांच्यापासून उत्पन्न होणारे दोष त्याला बाधणार नाहीत. अभिमानरहित जावे रामाला शरण, त्यानेच राम आपला होईल जाणं. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: श्रोतेहो पारंपरिक रचना ऐकूयात. संगीत आणि स्वर शाहीर साबळे यांचा.

आता ऐकूया संत नरहरी सोनार यांची अभंगरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे रामदास कामत यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: श्रोते हो, पारंपरिक रचना ऐकूया. संगीत आणि स्वर आहे वेसावकर आणि मंडळी.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: देवी सप्तशती पाठासहित देवी आराधनेचा कार्यक्रम देवी महात्म्य भक्तीसुधावरून ऐका संपूर्ण नवरात्रीत 21 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नामसाधना। आज ऐकूया गुरुवारचा नाममंत्र।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून आता ऐकूया श्री देवी उपासनेचा कार्यक्रम श्री देवी महात्म्य। यामध्ये आपण ऐकणार आहोत प्राकृत सप्तशतीची ओविरूप पोथी श्री देवी महात्म्य। ही पोथी आपण पारायण पद्धतीनुसार इथे ऐकणार आहोत। आजच्या दिवशी दोन अध्याय पठण करायचे आहेत, अध्याय क्रमांक 8 आणि अध्याय क्रमांक 9। सुरुवातीला या अध्यायाचं सार आपण ऐकाल आणि त्यानंतर श्री देवी महात्म्य या पोथीचं पारायण होईल। हे पोथी वाचन केलं आहे भाग्यश्री केसकर यांनी। ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे। प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री देवी महात्म्य अध्याय 8 रक्तबीज राक्षसाचा वध। श्री गणेशाय नमः। सुरथाला मेधा ऋषी सांगत होते की प्राचीन काळी आपल्या शिष्यांना मार्कंडेय महर्षींनी हा कथाभाग सांगितला होता, तसंच शौनकादी ऋषी मुनींना सूत महर्षी तोच पुढील कथाभाग सांगताना म्हणाले, चंडमुंडांच्या वधाच्या त्या युद्धाची ही भयंकर बातमी ऐकून अत्यंत संतापून गेलेल्या त्या शुंभनिशुंभांनी त्यांच्या उदायुध नामक निवडक अशा 86 प्रमुख सरदारांना बोलावलं। देवीशी महायुद्ध करायचं, त्यामुळे आपलं सर्व सैन्य एकत्र जमवा। कंबू, कोटीवीर्य, असुर, धौम्र, कालक, दौर्हद, मौर्व, कालिकेय यांनी आपापल्या सर्व कुलांच्या संपूर्ण सैन्यासह एकत्र यावं आणि युद्धासाठी लगेच निघावं, अशी माझी आज्ञा आहे। अशा प्रकारे एकत्र झालेले ते करोडो राक्षसांचे सैन्य देवीच्या दिशेने युद्धसज्ज होऊन निघालं। असंख्य महावीर राक्षसांना बरोबर घेऊन स्वतः शुंभही युद्धार्थ निघाला। राक्षसांच्या सेनेचा तो महासागर दिसता क्षणी देवीने आपल्या प्रचंड धनुष्याच्या प्रत्यंचेचा टणत्कार केला। त्याच्या मोठ्या आवाजाने सर्व आकाश दुमदुमलं, भूकंप झाला। त्याचवेळी देवीच्या सिंहाने गर्जना केली। त्याच्या प्रचंड मोठ्या कांठळ्या बसतील अशा सिंह गर्जनेच्या वेळीच देवीने आपल्या हातातील मोठी घंटा जोराने वाजवली। या सर्व एकत्रित आवाजामुळे देव देखील भयग्रस्त झाले। त्याच आवाजांमध्ये रणवाद्य आणि राक्षसांच्या ओरडण्याचे आवाज यांचीही भर पडून एकच कल्लोळ अखिल ब्रह्मांडात भरून राहिला। काली, सिंह, देवी, चंडिका यांना वेढा घालून राक्षसांच्या सैन्याचं त्यांच्याशी युद्ध सुरू झालं। परंतु त्याचवेळी ब्रह्मदैवापासून ब्रह्माणी, महेश्वर शंकरापासून माहेश्वरी, कुमार कार्तिकेयापासून कौमारी, वराहरूपी विष्णूपासून वाराही, नरसिंहापासून नारसिंही, प्रत्यक्ष विष्णूपासून वैष्णवी, इंद्रापासून इंद्राणी आदी अनेक देवशक्ती अर्थात देवी तिथे युद्धसज्ज अशाच रूपात अचानक प्रकट झाल्या आणि त्याही राक्षसांशी लढू लागल्या। युद्धाला सुरुवात होण्याआधीच देवीने प्रत्यक्ष शंकरांना आपला दूत म्हणून शुंभाकडे पाठवलं होतं, परंतु शंकरांची शिष्टाई वाया गेली। शुंभाने युद्ध सुरूच केलं। राक्षसांकडून लढणारा रक्तबीज नावाचा जो राक्षस होता, त्याचे रक्ताचे थेंब जमिनीवर पडताच त्या प्रत्येक थेंबातून अनेक राक्षस निर्माण होत होते आणि ते देखील रक्तबीजासारखेच होते। त्यांच्याही रक्तापासून असंख्य राक्षस निर्माण होत असत। त्यामुळे राक्षस सैन्य कमी कमी होण्याऐवजी क्षणाक्षणाला वाढू लागलं। एक वेळ तर अशी आली की सर्व जग असंख्य रक्तबीज राक्षसांनी भरून गेलं। तेव्हा कालीने यावर असा उपाय काढला की तिने रक्तबीज उत्पन्न होता क्षणी त्यांना वरच्या वरच तोंडात टाकून खाऊन टाकायला सुरुवात केली। शेवटी सर्व रक्तबीजांना तिने आणि चामुंडाने खाऊन नष्ट करून टाकलं। ओम श्री देव्यै नमः।

निश्चिती आजी आपुल्या सैन्येशी जे कालिका वंशी उत्पन्न कालिकेय नामाभिधान ते सर्वही असुरगण।

श्री देवी महात्म्य अध्याय 9 निशुंभ राक्षसाचा वध। श्री गणेशाय नमः। मेधाऋषी सुरथ राजाला पुढील कथाभाग सांगू लागले। प्राचीन काळी मार्कंडेय ऋषींनी त्यांच्या शिष्यांना सांगितलेलं

देवीने तिच्या बाणांनी अनेक राक्षस मारले, त्यामुळे फारच मोठा राक्षस संहार झाला. तिच्या सिंहाच्या डोक्यावर निशुंभाने तलवारीने वार केला, पण ती त्याचे तलवार आणि त्याची ढालही देवीने तोडून टाकली. त्याने तिच्यावर शक्ती फेकली, पण देवीने आपल्या सुदर्शन चक्राने ती तोडली. निशुंभाने त्रिशूल फेकला, तो तिने मुठीच्या आघातानेच मोडून पाडला. त्याची गदा तिने त्याच्या त्रिशूलाने फोडून टाकली. त्याचा परशू तिने आपल्या बाणाने मोडून टाकला. शेवटी निशुंभ बेशुद्ध पडला. तोच हातात अनेक शस्त्र घेऊन शुंभाने देवीवर हल्ला केला. देवीने शंख आणि घंटा यांचा भयंकर आवाज केला. त्या आवाजानेच कित्येक राक्षस मेले. शुंभाचं देवीशी घनघोर युद्ध झालं. इतक्यात शुद्धीवर येऊन निशुंभ पुन्हा लढू लागला. त्याच्याशी चंडिका आणि काली लढू लागल्या. तो मायावीपणे लढू लागला होता. शेवटी त्याचं मुंडकं चंडिकेने तलवारीने तोडलं. देवीच्या सहाय्यार्थ प्रकटलेल्या ब्रह्माणी, काली, कौमारी, माहेश्वरी, वैष्णवी, नारसिंही आदी देवींनी, तसंच देवीच्या सिंहानेही अनेक राक्षसांचा संहार केला. देवीनेही अनेक राक्षस मारले. त्यातूनही जे वाचले ते पळून गेले. ओम श्री देव्यै नमहा.

नाद असुर ऐकोनी पाठी दडती शुंभाचा त्यात वाद्यांचा घोष अपार असुर गर्जती भयंकर स्वर्ग मृत्यु पाताळ अंबर नादे भरले सर्वही

आता ऐकूया श्री महिषासुरमर्दिनी स्तोत्र अयिगिरी नंदिनी. याचं पठण केलं आहे वसुमती फडके, सुलभा फडके, उज्ज्वला पटवर्धन आणि जयश्री भट यांनी.

श्रोते हो, आत्ताच आपण देवी उपासनेचा श्री देवी महात्म्य हा कार्यक्रम ऐकला. पारायण पद्धतीने आज श्री देवी महात्म्य या पोथीमधल्या अध्याय 8 आणि अध्याय 9 याचं श्रवण केलं. या पोथीचं वाचन केलं होतं भाग्यश्री केसकर यांनी. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: आता ऐकूया मधुकर ठाकूर यांची गीतरचना, संगीत मधुकर पाठक आणि स्वर विठ्ठल शिंदे.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित रविशंकर यांनी सतारीवर वाजवलेला राग चारुकंस.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकलात पंडित रविशंकर यांनी सतारीवर वाजवलेला राग चारुकंस. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: श्रोतेहो, विदुषी परवीन सुलताना यांच्या स्वरातील ही भवानी स्तुती ऐकूयात.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील गीत. गीत आहे शांता शेळके यांचं आणि संगीत श्रीधर फडके.

श्रोते हो, ऐकूया ना वी कुलकर्णी यांची पदरचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव आणि विनायक बुवा पटवर्धन यांचं, आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

संपूर्ण नवरात्रीत भक्तीसुधाच्या सर्व श्रोत्यांसाठी एक अद्भुत पर्वणी आम्ही प्रस्तुत करत आहोत. श्री देवी महात्म्य ही प्राकृत सप्तशतीची ओवीरूप पोथी नवरात्रीत रोज सकाळी 9 वाजता भक्तीसुधावरून प्रसारित करत आहोत. देवी महात्म्याच्या पारायण पद्धतीने या पोथीतील 16 अध्याय प्रसारित होणार आहेत. श्री देवी सप्तशतीच्या प्राकृत पोथीबरोबरच यात श्रीचंडी कवच, अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र, कुंजिका स्तोत्र, देवी क्षमापन स्तोत्र याबरोबरच देवी उपासनेतील महत्वाचे देवी अथर्वशीर्ष, श्री सूक्त आणि मंत्र जप साधना आपण ऐकू शकाल. या देवी उपासनेचा अवश्य लाभ घ्या आणि आपली आत्मोन्नती साधा. श्री देवी महात्म्य भक्तीसुधावरून ऐका सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. श्री देवी महात्म्य प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. फोन नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
1: श्रोतेहो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोतेहो, ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना। संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा।

आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया रमेश अणावकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना. संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं. स्वर आहे रवींद्र साठे आणि विभावरी आपटे यांचा.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया गुरुवारचा नाममंत्र।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत. आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे। अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत। भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते। म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहतो आहोत. आता 93वा श्लोक आहे हा. जगी पाहता देव हा अन्नदाता, तया लागली तत्वता सार चिंता. तयाचे मुखी नाम घेता फुकाचे, मना सांग पारे तुझे कायवेचे. समर्थ थोडं रागावून म्हणताय की काय करावं या लोकांना, नुसतं फुकटचं नाव घ्यायचं तर घेता येत नाही, स्मरण करता येत नाही. कुणाचं स्मरण करायचं आहे, त्याचं महत्त्व काय आहे? आपण कुणाचं तरी स्मरण करत बसतो. एका दिवशी नोकर आला नाही तर त्याचाच उद्धार सुरू असतो घरामध्ये. देवाच्या नावाच्या ऐवजी काय मिळतं त्यातून? काही नाही. त्यामुळे काय करायचं आहे आणि काय करायचं नाही आहे हेच कळत नाही आहे. म्हणून इथं समर्थ म्हणतात, जगी पाहता देव हा अन्नदाता. या विश्वामध्ये आपण जर विचार केला तर भगवंत हा अन्नदाता आहे. त्यांनीच सगळं विश्व निर्माण केलं, ही सगळी सृष्टी निर्माण केली. अनेक प्राणी मात्र जन्माला घातले, पण ते जन्माला घातला असताना त्यांची काळजी घेण्याचं कामही तोच करतो. जन्मालाही घालतो, त्यांचं पोषणही करतो, संरक्षणही करतो, सर्वांच्या पाठीमागं तो उभा असतो. असा हा अन्नदाता आहे. आणि तया लागली तत्वता सार चिंता. तर भगवंताला तुमची चिंता आहे, प्रत्येक प्राणीमात्राची त्याला चिंता आहे. जसं आईला चार मुलं असली, आईला सगळ्यांची चिंता असते. त्यातली काही मुलं आईवर विशेष प्रेम करणारी, तिला मदत करणारी सर्व तऱ्हेची असतात. काही बेफिकीर असतात, काहीच नाही, तरी देखील आईला सगळ्यांची काळजी असते. तसं या ठिकाणी कुठलाही प्राणी मात्र जन्माला घातला तरी त्याला पोटापुरतं अन्न मिळण्याची व्यवस्था भगवंत करत असतो. अगदी कुणी उपाशी फार राहायला असं दिसत नाही. अवांतर गोष्टी आपण फार अपेक्षा धरतो, हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. पण त्यांचं असं म्हणणं आहे, देहधारणेला आवश्यक जे आहे ते सर्व पुरवण्याचं काम भगवंत करतो. आपण बघतो पशु पक्षी प्राणी सगळीकडे फिरतायत, त्यांच्या त्यांच्यापुरतं त्यांना मिळतं. ते कसं मिळवायचं तेही त्यांना बुद्धी दिलेली आहे, त्याप्रमाणे करतात. मग माणसाचं नाही का होणार? पण माणूसच आपल्या दुःखाला कारणीभूत होतो. नाहीतर त्यांनी जर नीटपणाने समजून घेतलं आणि जर आपलं जीवन घालायचं ठरवलं तरी अन्न निर्वाहापुरतं जे आहे अन्नवस्त्र ते भगवंत त्याला देतो. म्हणून ते म्हणतात, तया लागली तत्वता सार चिंता. कारण भगवंत कसा आहे, सर्वज्ञ आहे आणि सर्व शक्तिमान आहे. तो मनातील ते काही करेल, मुकं करोति वाचालम, असं सामर्थ्य भगवंताचं आहे. पण असा सर्व सामर्थ्यवान त्याला धरायचं सोडून आपण कुणाला तरी धरत राहतो, हा मला मदत करेल, तो मला मदत करेल. करायचं सगळ्यांना धरायचं नाही असं नाही, पण लक्षात असं ठेवायचं की सर्वांच्या रूपाने भगवंतच आपल्या सहाय्याला आपल्या मदतीला धावून येत असतो. तर त्याला बरोबर माहिती असतं, बघताना याची बरोबर प्रचिती येत असते. त्यांना काही कुठं अडचण असली हे असली कुणाच्याही रूपानं भगवंत येतो आणि त्यांना सहाय्य करतो. त्यामुळे त्यांना आधार भगवंताचा. ते म्हणतात मामाला आधार भगवंताचा. आपण गेलो रस्त्यात कुठं पडलो तर कोण असतं आपल्याजवळ? घरची माणसं असतात, कोण असतं? अशा वेळेला आपल्याला सांभाळायला भगवंतच असतो. तो कुणाच्या तरी रूपाने आपल्याला सहाय्य करत असतो. आपला विश्वास नसतो. भगवंतावर श्रद्धा जेवढी ठेवायला हवी तेवढी आपण ठेवत नाही. ते नेहमी लक्षात ठेवावं, सर्व ठिकाणी भरलेलं आहे, त्याला सगळ्यांची चिंता आहे, तुम्ही हाका मारायची खोटी आहे, पण आधी त्याच्याशी नातं जोडून ठेवायला पाहिजे. तया लागली तत्वता सार चिंता, तयाचे मुखी नाम घेता फुकाचे. पुन्हा इथं देखील ते सांगतात फुकटचं. काय काय शब्दावर समर्थांनी पुन्हा पुन्हा भर दिला आहे, कारण एकदा सांगून कळत नाही, लक्षात राहत नाही. मुलाला एकदा अभ्यास कर म्हटलं करत नाही, माई पुन्हा पुन्हा बाळ अभ्यास कर, बाळा अभ्यास कर, सारखी त्याच्या पाठीमागे असते. ती 10 वेळा सांगितल्यानंतर तरी तो करेल असं वाटतं. तसं समर्थाने वाटतं किती वेळा सांगावं यांना. एकदा सांगितल्यावर कळलं असतं तर एवढं मनाचे श्लोक लिहायचंही कारण पडलं नसतं. एका श्लोकात एका चरणात लक्षात आलं असतं की आपण काय करायचं, पण तसं कळत नाही. असे अनुभव समर्थाने घेतले आणि म्हणून हे पुन्हा पुन्हा लिहितात. म्हणून त्यांनी म्हटलं तयाचे मुखी नाम घेता. अरे तोंडाने त्याचं नाव घ्यायला, फुकटचं आहे. काय होतं, मना सांग पा रे तुझे काय वेचे, तुझं काय खर्च होत आहे ते मनाला म्हणतात. मनालाच बोध करायला लागतो, कारण मन सगळ्याचा वाप करतो. मने एव कारणम बंध मोक्ष यो हो असं म्हटलं आहे. जीवाच्या बद्धपणाला आणि मुक्तीला कारण मनच आहे. मनच त्याला गुंतवतं त्रिगुणात या विश्वात, आणि तेच मन त्याला बाहेर काढायला समर्थ होतं. जर सद्गुरूंच्या कृपेनं त्यांच्या मार्गदर्शनाखाली साधकाने जर साधना केली, त्या मनाला जर वळवलं, तर तेच मन मुक्तीला उपयोगी पडतं. म्हणून ते या ठिकाणी मनाला म्हणतात, मना सांग पा रे तुझे काय वेचे, तुझं काय खर्च होतं. जगी पाहता देव हा अन्नदाता, तया लागली तत्वता सार चिंता, तयाचे मुखी नाम घेता फुकाचे. मुखी, ज्ञानेश्वर महाराज तेच म्हणतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, मुखाने तरी म्हणा पहिल्यांदा. पुण्याची गणना कोण करी. आपलं मुख आहे, आपल्याला नाम घेता येत आहे, पण आपण का घेत नाही त्याचं महत्त्व लक्षात येत नाही. मना सांग पा रे तुझे काय वेचे. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवणयज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आता आपण ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे नंदू होनप यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे अनुराधा मराठे यांचा.

आता ऐकूया राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग, स्वर पंडित भीमसेन जोशी

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण रोज संध्याकाळी 7:30. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

संगीतकार राम फाटक यांच्या संगीतरचनेतील संत सेना महाराजांचा अभंग आता ऐकूयात. स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा। फोन नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130। भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।
0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन। प्रस्तुती भक्तीसुधा।
2: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना। संगीत आहे सुशीला आचार्य यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत. आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूया श्री मार्कंडेय पुराण. निरूपणकार आहेत हरिभक्त परायण, क्रांतिगीता महाबळ. आयोजक ग्रंथपारायण दिंडी. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, मार्कंडेय पुराणाच्या कथेचं आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा श्रवणानंद घ्यावा ही नम्र विनंती.
1: ऐकूया मार्कंडेय पुराण. या पुराणाच्या अंतर्गत चंडी देवीचं महात्म्य फार सुंदर पद्धतीनं आलंय. या पुराणात अध्याय क्रमांक 81-93 यामध्ये दुर्गा सप्तशती ही कथा आली आहे. भारतामध्ये वैष्णव, शाक्त, गाणपत्य या विविध संप्रदायाचे लोक या सप्तशतीचा भक्तिभावानी पाठ करतात. या पुराणामध्ये इतर अनेक कथा आहेतच, पण त्याबरोबर पतिव्रता महात्म्य आणि विशेष म्हणजे मदालसेचं चरित्र विस्तृत रूपाने इथे आलंय. लोकांचे नित्य आहार विहार कसे असावेत, दानांचं महात्म्य काय आहे, राजाची कर्तव्य काय, हे या पुराणात आहे. पण त्याचबरोबर दत्तात्रेयांचं चरित्र, त्यांची पूजा, त्याबद्दलचे विधी यासंबंधी उपदेशही आलाय. अनेक राजांच्या चरित्रांबरोबरच मन्वंतर म्हणजे काय आणि मनुभगवंतांचं विस्तृत चरित्र कसं आहे याचं निरूपण इथे मिळतं. महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती या देवीच्या तीनही रूपांचं निरूपण यामध्ये आहे. आणि आजच्या राष्ट्रीय जीवनामध्ये लक्ष्मी, सरस्वती आणि पराक्रमाची पूजा जी काली, त्याची आज कशी आवश्यकता आहे याचं निरूपण या पुराणामध्ये आलंय. तर ऐकूया मार्कंडेय पुराण.
2: यामध्ये सप्तशती म्हणून किंवा चंडीपाठ म्हणून जे काही प्रसिद्ध स्तोत्र आहे 700 श्लोकांचं, ते ह्या मार्कंडेय पुराणातलं आहे. आणि ह्याचे प्रारंभसुद्धा देवीच्या, जगदंबेच्या नमनाने सुरू होतो पुराण. उद्यत भानु सहस्र कांती मरुण क्षौमां शिरोमालिकां रक्तालिप्त पयोधरां जपवटीं विद्यां भीतिं वरम् हस्ताब्जैर्दधतिं त्रिनेत्र विलसत् वक्त्रारविन्दश्रियं देवीं बद्ध हिमांशुरत्नमुकुटां वंदे अरविन्दस्थितां. हा त्याच्या नमनाचा पहिला श्लोक आहे, देवीच्या वर्णनाचा. संस्कृत म्हणजे पूर्वी आपल्या 1-2 पिढ्या आधी किंवा त्याच्या थोडंसं आधी संस्कृत नुसतं म्हटलं की समजायचं. बोलणंही संस्कृतमध्ये काही लोकांना जमत होतं. पुण्यामध्येच एक आपल्याला माहिती असतील, वसंतराव गाडगीळ, ते अजूनही संस्कृतमध्ये भाषण उत्तम करतात आणि संस्कृत न करणाऱ्यांना सुद्धा त्यांचं भाषण समजतं. इतकं उत्तम भाषण ते करतात. तर त्याचा आपल्याला अर्थ बघावा लागतो मराठीमध्ये. उदयकालीन सहस्र सूर्याप्रमाणे जिची कांती आहे, अंगकांती, लाल रंगाची रेशमी साडी नेसलेली आहे आणि गळ्यामध्ये देवीला सोन्या चांदीचे हिऱ्या मोत्यांचे अलंकार नाही, मुंडमाला. राक्षसांना मारायचं आणि त्यांच्या मुंडक्यांची माळ गळ्यामध्ये घालायची. काय हौस आहे ना, मस्त. रक्तचंदनाचा लेप लावलेला आहे. करगमलामध्ये जपमालिका, विद्या, अभय आणि वरमुद्रा धारण केलंय. 3 नेत्रांनी सुशोभित आहे. मस्तकावर चंद्राबरोबरच रत्नमय मुकुट आहे. कमळासनावर बसलेली आहे. अशा देवीला अरविंद स्थिता, अरविंद म्हणजे कमळ, कमळामध्ये राहणारी देवी, तिला आम्ही नमस्कार करतो. याच्यामध्ये पार्वतीचाही थोडासा आहे, कालीचाही आहे, लक्ष्मीचाही आहे आणि त्यामुळे सगळी मिळून ती जगदंबा आहे. त्याच्यामध्ये हे आहे की महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती ह्या जिचे अवतार ती जगदंबा. ही देवी माया देवी, शक्ती देवी, अनेक नावं तिची, चंडिका ती. तिच्या नमनाने हा पुराणाचा प्रारंभ होतोय. आणि काल जसं थोडंसं सुरुवातीला हे केलं त्याप्रमाणे मार्कंडेयांना त्याने विचारलं की महाभारत आणि याचं काही शंका निर्माण झालेल्या आहेत. महात्मा व्यास यांनी हे केलेलं, जैमिनी ऋषी जे आहेत ते विचारत आहेत मार्कंडेयांना की अतिशय उत्तम असं महाभारत, पण तरी सुद्धा मला त्याच्यामध्ये काही शंका आहेत आणि या शंकांची उत्तरं आपण द्यावीत. आणि म्हणून मार्कंडेय म्हणाले की मला आत्ता वेळ नाही आहे, मला इतर काही कामं करायचं आहे, संध्यावंदन वगैरे करायचं आहे, तर मी तुला काही त्या पक्ष्यांचा परिचय करून देतो, ते तुझ्या शंकांचं निरसन करतील. आणि पिंगाक्ष, विबोध, सुपुत्र आणि सुमुख अशी त्या चार पक्ष्यांची नावं आहेत. आणि ते तुला विंध्य पर्वताच्या गुहेमध्ये ते नेहमी राहतात, तिथे तू जा आणि त्यांना हे सगळे प्रश्न विचार. आता यांना प्रश्न पडलाय की पक्षी आहेत म्हणताय तुम्ही, त्यांना प्रश्न विचारा आणि त्यांनी उत्तरं द्यायची, त्यांना मनुष्य वाण वगैरे कशी, असे कसं ते पक्षी आहेत. मग त्यांची कथा आली त्या पक्ष्यांची, ते पक्षी कसे झाले आणि त्यांना एवढं ज्ञान कसं झालं याची कथा आली आहे. पूर्वी एकदा नंदनवनामध्ये नारद, इंद्र, अप्सरा यांचं सगळं संमेलन चाललं होतं, बरं का, चांगली संमेलनं चालत होती. नारद ऋषी येत आहेत हे पाहिल्याबरोबर इंद्रानी उठून त्यांना उत्थापन देऊन या बसा असं दिलं. आणि अप्सरांनी त्यांना हे केलं की इथे नृत्य करेल, तुम्ही सांगा की अप्सरा नृत्य करेल तुमच्या समोर. देवाच्या पूजेमध्ये नृत्य हा एक भाग आहे, बरं का. मानस पूजा आपण जर ऐकली असाल, शिव मानस पूजा, छत्रम चाम्रयोर्गम व्यजनकम चादर्शकम निर्मलम वीणा भेर मृदंग काहल कला गीतम च नृत्यम तथा. नृत्य हे देवाच्या उपासनेमधले एक अंग आहे. आत्ताची नृत्य नाही कोणी बघू शकणार देव, माणसं सुद्धा कशी बघतात कुणाचं, पण नृत्यकला ही पूजेसाठी वापरली जात होती पूर्वी आपल्याकडे. तर त्या नारदांच्या समोर नृत्य करायला त्याने सांगितलं, तुम्ही सांगाल ती अप्सरा आपल्याला नृत्य करून दाखवेल. आणि नारद असं म्हणले की रूपानं आणि उदारतेने जी सर्वश्रेष्ठ आहे तिने माझ्यासमोर नृत्य करा. आता हा कळीचा नारद, कळ लावण्यामध्ये पटायत. आता प्रत्येकच म्हणणार की हो मी श्रेष्ठ आहे म्हणून, असं कोणी म्हणणार का माझ्यापेक्षा दुसरी श्रेष्ठ आहे म्हणून. प्रत्येकीचंच म्हणणं की सगळ्या जणी लागले मांडायला, मी करणार, मी करणार, मी करणार. अहम अहम इका शब्द ऐकला असाल आपण, म्हणजे काय, अहम अहम इका म्हणजे मी असं म्हणणं जे असतं की मी करणार, मी सगळ्यात श्रेष्ठ आहे, मी सगळ्या गुणात चांगली आहे, मी सगळ्यात उदार आहे, मी सगळ्यात सुंदर आहे, असं प्रत्येक जण म्हणाले. शेवटी इंद्र म्हणला, नारदांनाच विचारा ना तुम्ही, कशाला आपापसातच हे करताय, भांडणं करताय. नारद म्हणले, दुर्वासांना जी कोणी वश करू शकेल ती सर्वश्रेष्ठ आहे का, आली का म्हणजे. दुर्वास म्हणजे महाकोपी, महा म्हणजे सगळ्यांनी चळचळ कापावं घाबरावं अशा तऱ्हेची कीर्ती आहे दुर्वासांची, कोण आलो त्यांच्या वाटेला. त्यामुळे सगळ्या म्हणल्या लागलं, नको बाबा हे असलं भयंकर काही सांगू नका. पण त्यातही एक निघाल वरुधिनी नावाची, ती म्हणली मी जात वपू नावाची अप्सरा, आणि मी त्यांना दुर्वासांना वश करायला जाते. त्याप्रमाणे गेली. आपल्याला माहिती असेल जर कोणी एखादा मोठा तापसी तपश्चर्या करत बसला तर इंद्राला भीती वाटते की माझं असं जाईल का काय, आणि म्हणून तो अप्सरा पाठवतो आणि त्यांची तपश्चर्या भंग करतो, अशा बऱ्याच कथा आहेत. आता ही वेगळीच परीक्षा होती, इथे काही आसनाशी संबंध नव्हता इंद्राचा, पण तरी गेली. संगीताची तान छेडत बसली आणि अनेक विभ्रमतीने करून दाखवायचा प्रयत्न केला दुर्वासांना आपल्या तपश्चर्येपासून बाजूला करण्यासाठी. तर शेवटी म्हणजे भुलले तर नाहीतच, पण उलट त्यांना राग आला ही अशी. आता राग यायला कोणाला काही कारण लागतं का? राग ही गोष्ट अशी असते की त्याच्यावरती आपलं नियंत्रण अजिबात नसतं. वडिलांचे नेहमी एक गोष्ट सांगायचे, बंडू नाना आमच्या शेजारचे भयंकर रागी, भयंकर भांडखोर सगळ्यांची. एकदा काशीला गेले, रागीत म्हणजे साक्षात दुर्वासाचा अवतार असंच म्हणायचे त्यांना, जमदग्नी दुर्वास सगळ्या यांचा अवतार. काशीला जाऊन आले, काहीतरी सोडायचं असतं, काय सोडलं बा, राग सोड. हा सगळ्या आळीभर चाळीभर बातमी पसरली हो, म्हणून आम्ही राग सोडला, प्रत्येक जण धावत येई काशीला जाऊन आले काय सोडलं राग सोडलं दुसरा आला म्हणून आला तुम्ही काशीला जाऊन आले काय सोडलं राग सोडला एकदा दोनदा चारदा पाचदा अरे शंभर वेळा काय विचारलं काय सोडलं काय सोडलं म्हणून राग सोडला सांगून कळत नाही काय एकदा स्वभाव आहे तो सुटणं सहजा सहजी शक्य नाही तर हे तर दुर्वास त्यांच्या तर कायमच बसलेलाच आहे राग संतापी शीघ्र गोपी आहे आणि त्यामुळे तिला शाप देत आहेत नीच असा दुषा देत आहे तू माझी तुम्ही तपश्चर्या करतोय त्याच्याऐवजी प्रोत्साहन द्यायच्याऐवजी भंग करायचा प्रयत्न करतेस तर तुला शाप देतो की आपलं सुंदर रूप सोडून तू पक्षिणीच्या रूपात जाशील शस्त्रद्वारा तुझा वध होईल आणि मग स्वर्गलोकी येशील आणि त्याच्यात तुला चार मुलं होतील अरिष्ट नेमीचे पुत्र पक्षीराज गरुड त्याचा मुलगा संपाती हे बऱ्याच जणांचे असे सगळे मुलांच्या वगैरे अशा याचा मुलगा तो त्याचा मुलगा तो असे वंशावळ खूप जणांची दिले बरं का पुराणामध्ये अनेक राजांची वंशावळ आहे अनेक ऋषींची वंशावळ बरंच काही काही त्याच्यापैकी कंधर नावाच्या कन्येचं नाव तारक्षी हीच कंधराच्या कन्येचं नाव तारक्षी आणि हीच पूर्वजन्मीची ती अप्सरा पक्षिणीच्या म्हणजे गरुडाच्या कुळामध्ये मुलाच्या मुलाची मुलगी अशी ती उत्पन्न झाली आणि त्या मंदपाल नावाच्या पक्षाचा पुत्र जो होता द्रोण त्याने कंधराच्या अनुमतीने विवाह केला आणि नंतर ती गर्भवती झाली इतका विचित्र मुद्दा याच्यामध्ये त्या अवस्थेमध्ये ती कुरुक्षेत्रावर गेली आणि कुरुक्षेत्रावर गेलेली असताना साहजिकच त्या ठिकाणी कौरव पांडवांचं महायुद्ध ज्याला भारतीय महायुद्ध म्हणतात ते चालू होतं आणि अर्जुन आणि भगदत्त यांच्यामध्ये ते युद्ध चालत असलेलं ती पाहत होती आणि त्याच्यामध्ये अर्जुनाचा एक बाण मोठ्या वेगाने आला तो शरगरधर वरसा रवीसा आपल्याला मोरबंदांची आर्याय माहिती असेल तो शरगरधर वरसा रवीसा कविसा स्मरारिसा एकसा कर्णासाठी ते म्हटलंय कर्ण रुदंतरी घुसला वल्मीका माझी नाग नायकसा या ठिकाणी ही पक्षी आहे तिला हा बाण लागला आणि त्या बाणाचा परिणाम असा झाला की तिचं पोट फुटून ती चार अंडी तिच्या पोटातली तिच्या जमिनीवर पडली आता युद्धभूमी आहे बाण लागून अंडी पडली आहे त्याच्या जगण्याची शक्यता किती पण आणि युद्धभूमी आहे असंख्य रथ घोडे हत्ती माणसं लढत आहेत त्या ठिकाणी आणि तिथंच पडली आहे ती पण म्हणतात देव तारी त्याला कोण मारी तशी अवस्था झाली आणि या कापसाच्या ढिगावर पडल्यासारखी ती पृथ्वीवर अलगत पडली आणि तेव्हाच भगदत्ताच्या एका हत्तीच्या गळ्यातली घंटा तुटली आणि ती घंटा बरोबर ती त्या सगळ्या रणकंदनामध्ये त्या घंटेच्या खाली ती अंडी सुरक्षित राहिली भली मोठी घंटा ती बरोबर त्या आच्छादन केल्यासारखी त्या अंड्यांवर पडली आणि त्यामुळे ती अंडी आज सुरक्षित राहिली हे सगळं रणकंदन झालं प्रचंड हजारो लाखोंचा संहार झाला 18 अक्षौहिणी सेना लढली सगळा संहार झाला पण ती अंडी मात्र तशीच आतमध्ये सुरक्षित राहिली त्या घंटेखाली मग त्यातनं यथावकाश पिल्ल बाहेर आली आणि शमिक नावाचे ऋषी त्यांना तो तिकडून जात असताना हा बारीक पक्ष्यांचा किलबिला चिवचिवाट ऐकू आला कुठून येतोय हा आवाज या सगळ्या प्रचंड मरुभूमीमध्ये इथे ह्या पक्ष्यांचा किलबिलाट कसा काय येतोय आणि म्हणून त्यांनी शोधायला सुरुवात केली तेव्हा त्यांना असं जाणवलं की या घंटे खालून येतोय आवाज इथे आणि म्हणून त्यांनी ती घंटा अलगत बाजूला केली तर ती चार छोटी किल्ल त्यांना त्या ठिकाणी सापडली ते घेऊन आले आपल्याजवळ त्या पिल्लांना बघून ते म्हणले की ह्याच्या पूर्वीच एक त्यांना कथा आठवली की देवासूर संग्राम ज्या वेळेला झाला एकदा नाही किती वेळा झाला सारखा चालूच आहे पूर्वीपासून अजून सुरासुर तुंबळ संग्रामाला करती संप्रती दानव फार माजती देवांवर झेंडा मिरविती सारखं चालू आहे देव आणि असुर संग्राम सतत चालू आहे नेहमीप्रमाणे असुर शक्तिमान माजले आहेत, देवांना पळता हुई थोडी झाली आहे. काही वेळा लोकांना शंका येते, अहो त्यांना तुम्ही देव म्हणता आणि देव पळतात म्हणजे का? इंद्र जागा सोडून पळाला, देव सोडून पळाले, त्यांची शक्ती मग आहे कुठे? शक्ती दानवांना राक्षसांना जास्त शक्ती आहे. परमेश्वर या अर्थी देव आणि हे देव या वेगळ्या गोष्टी आहेत, हे आपलं लक्षात आलं पाहिजे. सर्व शक्तिमान परमेश्वर हा वेगळा आहे, हे देव नावाचं राष्ट्र आहे. देव, दानव, असुर, सुर, दैत्य, गंधर्व, यक्ष, किन्नर ह्या सगळ्या वेगवेगळ्या राष्ट्रांची नावं आहेत. आणि त्यापैकी त्रिविष्ट म्हणजे तिबेट या जागेवरती जे राष्ट्र होतं त्याला देवराष्ट्र म्हणतात. त्याचा राजा इंद्र आहे. आणि 33 कोटी दोन सांगतात प्रकार. 33 कोटी म्हणजे एक तर ते प्रकार, कोटी म्हणजे प्रकार, म्हणजे वसु, आदित्य हे जे काही हे आहेत ते 33, तसे 33 प्रकारचे देव. आणि दुसरी त्याची उत्पत्ती सांगितली जाते की देव लोकाची लोकसंख्या 33 कोटी. देव लोकाची लोकसंख्या असंही एक म्हटलं जातं. हे तुमच्या आमच्यासारखे आहे, थोडेसे अधिक प्रगत म्हणजे आजच्या भाषेमध्ये ना अमेरिकन लोक आहेत, त्यांना सुद्धा दुबईचे आणि पाकिस्तानचे लोक सोळव की पोळ करून सोडतात की नाही. तसं देव आणि दानव यांच्यातलं युद्ध चालू आहे. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये दानव दैत्य इतके माजले आहेत की देव त्यांना घाबरून पळायला लागले आहेत. आणि त्यावेळेला त्यांना शिकवत आहेत की इंद्राला सांगितलं की अरे बाबा पळू नकोस, घाबरू नकोस, कितीही तुम्ही पळायचा प्रयत्न केला तर मृत्यू जिथे आहे तिथे येणारच. मृत्यूपासून कुणाला पळता येईल का? नाही पळता येईल. गरुडाची एक गोष्ट सांगतात. एक लहानसा पक्षी झाडावर बसला होता, सुंदर नाजूक आवाजामध्ये गोड गात होता. आणि जाणाऱ्या पक्षी बघितलं गरुडाने की रेड्यावरचा यमराज त्याची दृष्टी तिकडे गेली आहे, तो काहीतरी विचार करतोय. गरुड म्हणला बापरे ह्या यमाची दृष्टी पडली याच्यावरती, इतका सुंदर, इतका गोंडस, इतका छान पक्षी आहे गोड गाणारा, याला सहजासहजी मी यमाच्या तावडीत जाऊ देणार नाही. आणि म्हणून यानं काय केलं, त्या लहानशा पिल्लाला आपल्या पाठीवर घेतलं आणि लांब लांब लांब लांब हिमालयाच्या गुहेमध्ये एका कोपऱ्यात सुरक्षित ठेवून आला. आणि मग यमाला म्हणाला सापडणार नाही तुला, असा मी लपवलाय. यम हसायला लागला. गरुडा म्हणला वेडायस तू का? तू माझं काम सोपं केलंस. म्हणजे काय? मी त्याच्याकडे बघून असा विचार करतो हा इतका लांब आहे, काही वेळानंतर ह्याचा मृत्यू हिमामध्ये थंडीने गाठून होणार आहे, हा इथे आहे कसा काय पोहोचेल हिमालयापर्यंत? मी हा विचार करत बघत होतो आणि तूच काय केलं, इथनं इतक्या लांबून हा आपल्या पंखाने इतक्या लांब जाऊ शकला नसता, एवढंच नाजूक पाखरू आहे. तुझ्या सशक्त पंखावर घेऊन मोठ्या झपाट्याने बरोबर तिकडे नेऊन ठेवला तू, जिथे त्याचा मृत्यू होता तू मला मदत केलीस. मृत्यू न म्हणे लहान थोर, मृत्यू न म्हणे नारी नर, हा समर्थाने केवढा मोठा अख्खा समासच लिहिलेला आहे मृत्यू या विषयावरचा. मृत्यू कुणालाही चुकला नाही, चुकवायचा प्रयत्न अनेकांनी केला. आणि त्यावेळेला मृत्यूचं भय हे सोडून आपलं कर्तव्य कर्म करायचं, हे त्यांना सांगतात. मृत्यूचं भय का? केव्हा तरी येणार आहे मृत्यू. तुम्ही लपून बसलात तरी येणार आहे, रणांगणात असलात नसेल त्या ठिकाणी मृत्यू, तर रणांगणात जाऊन सुद्धा युद्ध करून सुद्धा तुम्ही सुखरूप परत येऊ शकता. आणि त्यामुळे मृत्यू कधीतरी येणार आहे, त्याला घाबरून कर्तव्य कर्म सोडायचं नाही, हा संदेश आपल्याला या पुराणाच्या निमित्ताने कोणाला तरी गोष्ट सांगतायत, पण तो संदेश सगळ्यांसाठी असतो. कोणीतरी कोणाला तरी गोष्ट सांगत असतं, ते त्याचे एकट्या पुरतं नसतं, ते आपल्या सगळ्यांना उपयोगी पडणार असत. आणि त्यामुळे घाबरू नका. आता हे इथे सुद्धा बघा, कुठे अंड्यांचं पडणं, कुठे घंटेचं पडणं, कुठे मांस रक्त मज्जा यांनी भरलेली ही सगळी रणभूमी, आणि त्या सगळ्यामध्ये हे पक्षी जिवंत राहिले हे अद्भुतच आहे. नाही का चमत्कार, चमत्कार म्हणतात तो काय हाच नाही, हा असंही घडू शकतं. त्यामुळे मृत्यू जर नसेल तर येणार नाही प्रयत्न केला तरी, आणि असेल तर टळणार नाही. त्यामुळे त्याची भीती न बाळगता जे कर्तव्य कर्म आहे ते निश्चितपणाने करत जा.
0: श्रोते हो, मार्कंडेय पुराणाच्या कथेचं आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी या उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा आपण श्रवणानंद घेतला, त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
3: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत श्री मार्कंडेय पुराण. निरूपणकार होत्या हरिभक्त परायण, क्रांतिगीता महाबळ. आयोजक ग्रंथपारायण दिंडी. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता ऐकूया संत बोधले महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। अक्कलकोट गावाच्या बाहेर श्रीरामाचं सुंदर मंदिर होतं। त्या मंदिरात हरिबाई नावाची एक विधवा ब्राह्मण स्त्री राहत होती। ती श्रीरामाच्या उपासनेत अखंड दंग असायची। रोज संध्याकाळी ती स्वामींच्या दर्शनाला जायची। संतांचे अभंग वाचण्याचा तिला छंद जडला होता। समर्थांच्या दासबोधाची ती नित्य पारायण करायची। देवळात जी कीर्तन प्रवचन होत असत तेवढी ती नेमाने ऐकायची। त्याच देवळात बाबा सबनीस या नावाचे एक गृहस्थ वेदांतावर बोलायचे। त्यांना अहंकाराची तीव्र बाधा झाली होती। कधी कधी लहर लागली तर स्वामी देवळात येऊन बसत। सेवेकरी मंडळी सुद्धा स्वामींबरोबर यायची। स्वामी मंदिरात आले की हरिबाईला खूप आनंद व्हायचा। तिला वाटायचं की प्रभू श्रीरामच प्रत्यक्ष आले आहेत। श्री दत्तावतारी स्वामींनी हरिबाईला श्रीरामाचं प्रत्यक्ष दर्शन सुद्धा घडवलं होतं। एक दिवस काय झालं तर काशीनाथ म्हसवडकर या नावाचे एक वारकरी देवळात आले असताना स्वामींचा विषय निघाला आणि म्हसवडकर बाबा सबनीसांना प्रवचनानंतर म्हणाले, गावातले स्वामी समर्थ हे खरं तर वेडे आहेत। हजारो लोक त्यांच्या मागे का लागले आहेत काही कळत नाही। श्री दत्तावतारी म्हणून स्वतःच स्वतःची प्रसिद्धी करून घेतली आहे। त्यांचे चमत्कार आणि लीला तद्दन खोट्या आहेत। हरिबाईला हे बोलणं अजिबात आवडलं नाही। ती फक्त एवढंच म्हणाली, कारण नसताना तुम्ही स्वामी समर्थांची चेष्टा करीत आहात, परिणाम चांगला होणार नाही। बाबा सबनीस, काशीनाथ म्हसवडकर इत्यादी मंडळी तिच्याकडे तुच्छतेने पाहू लागली। इतक्यात एक काळा भोर लांब सडक सर्प सळसळत आला आणि बाबा सबनीसांना चावला। एकच हलकल्लोळ उडाला। काय करावं ते कळेना। म्हसवडकरांनी बाबा सबनीसांना उचललं आणि डॉक्टरकडे गेले। दवाखाना बंद झाला होता। कोणीतरी त्यांना सांगितलं, स्वामींकडे जा। म्हसवडकरांना लाज वाटली। काही क्षणांपूर्वीच त्यांनी स्वामींची यथेच्छ चेष्टा केली होती, परंतु सर्वांचा आग्रह झाला आणि म्हसवडकर बाबा सबनीसांना घेऊन स्वामींकडे गेले। स्वामी म्हणाले, म्हसवडकर आम्ही ठार वेडे, लोक कशाला मागे लागतात कळत नाही, परंतु तुमच्या पितरांचं काय जातं? तुमचे वारकरी पोशाख आणि कपाळावरचे टिळे विटाळलेले आहेत। स्वामींचं हे बोलणं ऐकून म्हसवडकर घाबरले। त्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला, क्षमा याचना केली, म्हणू लागले, स्वामी आम्ही अनंत अपराध केले आहेत, त्याचं प्रायश्चित्त मिळालं। समर्थांनी बाबा सबनीसांकडे नुसतं पाहिलं। बाबा सबनीस ताडकन उठून उभे राहिले। सर्व विष नष्ट झालं होतं। त्या क्षणापासून ते दोघे स्वामींचे भक्त झाले। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, परमेश्वराची सत्ता आपल्यावर चालते। त्या परमेश्वरी सत्तेविषयी कधी शंका घेऊ नका, कारण होत्याचं नव्हतं करण्याची ताकद फक्त परमेश्वरापाशीच आहे। अहंकारी माणूस जेव्हा परमेश्वरी सत्तेविषयी शंका निर्माण करतो, तेव्हा त्याला जबरदस्त शासन मिळाल्याशिवाय राहत नाही। म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती करतो की फक्त नामात रहा आणि शाश्वत आनंद लुटा।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर शैलेश रानडे आणि सहकारी

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा.